सुप्रभात श्रोते हो. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 16 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 6 मे 2026. सकाळची 5:58 झालेली आहे. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: हम है राही प्यार के इस कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. सुनने वालों को सविता सिंह का नमस्कार. तेरी मेरी

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: झाला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 होत आहेत. श्रोते, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
2: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. लोकांचं जगणं जे आहे ते निसर्गपूरक अधिकाधिक जर व्हायचं असेल तर त्याला एक ग्राम विकासातून जी काही निर्मिती होते त्याला मदत करणं हा एक भाग आहे. तर साध्या साध्या पिशव्या आहेत आपल्या, आता कॅरीबॅगच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या केल्या आणि ती सुद्धा खादी वस्त्राच्या जर पिशव्या असतील, असंख्य खेड्यापाड्यातल्या लोकांना आपण अप्रत्यक्ष हातभार लावू शकतो. ह्याच विचाराला म्हणजे मधाच्या गोडीपर्यंत तुम्ही हा विषय सगळा आणलेला आहे. खादी मंडळ आता एक मधाचं गाव जसं एक निश्चित करतंय प्रत्येक जिल्ह्यातलं, तसं ही गोडी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतःचे स्वभाव वैशिष्ट्य घेऊन एक आहार संस्कृती घेऊन पुढे आलेला आहे. आणि खाद्य संस्कृतीतली जी काही अलीकडच्या काळातली बाजारपेठ आहे, म्हणजे एका बाजूला बंद वेष्टनातली कुठली ती तळलेली जी पदार्थ आहे जी की आरोग्याला कुणी त्याची शिफारस करत नाही पण त्याची उलाढाल काही हजारो कोटींपर्यंत आहे, तर त्या तुलनेत माझ्या कडधान्यातून बनवलेल्या बाजरीच्या त्या खारोड्या असतील किंवा काही पापड असतील किंवा काही असेल, तर असं एकत्रित स्वरूप जे आहे प्रत्येक जिल्ह्यात बाबा त्याचंही एक बाजारपेठ व्हावं. जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात की रस्त्याला हायवेला एखाद दुसरे स्टॉल देता येतील का, शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये काही स्टॉल देता येतील का, अशा पद्धतीची रचना ही कुठल्या जबाबदारीतून आपण बघत आहात आणि भविष्यात खरंच प्रत्येक बसस्थानकावर किंवा असं काही दिसू शकेल का, काय काय चित्र आहे?
2: नाही, नक्कीच दिसू शकेल. पण खादी मंडळ कसं आहे, खादी मंडळाचा आमचा जीव तो छोटा आहे, त्यामुळे खादी मंडळाला हे सगळं जमेल की नाही तर एवढं सगळं जमू शकणार नाही. पण आमचा प्रयत्न नक्की राहील, पुढच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा आम्ही वाढवणार आहोत. पण मुख्य तुम्ही म्हणालात जसं प्रचार करायचा असेल तर सरकारच्या सगळ्या विभागांची याच्यात आवश्यकता आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात उमेदच्या वतीने मोठ्या प्रमाणात मॉल पुढच्या काळात उभे राहणार आहेत, त्यावेळी उमेदसुद्धा करते, त्यामुळे सर्व विभाग आपापल्या परीने करतील. फक्त या सगळ्यांचं नीट समन्वय होणं आणि एकाच दिशेला सगळ्यांनी जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री करतच आहेत.
1: सर, तुम्ही बोलताना खूप अजून एक वेगळा मुद्दा चांगला घेतला

0: की लोकसहभाग जो आहे खरं म्हणजे कुठल्याही योजनांचा हा आत्मा आहे, कारण शासकीय योजनांची फसकत जी आहे की ती म्हणजे आहेरात दिल्यासारखे काही लाभार्थी घेतात आणि आहेरातल्या कुठल्या मिळालेल्या वस्तूची कपड्याची काही किंमत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पण त्यातच जर त्यांचा सहभाग असेल, काही लोकसहभाग जर असेल, तर ती योजना चिरंतन टिकणारी ती ठरू शकते. म्हणून तुम्ही एक करिअर कट्टा किंवा प्राचार्यांचं किंवा प्राध्यापकांचं महाविद्यालयाचं एक नवीन विन विनू पाहताय, ती कसं स्वरूप आहे नेमकं?
1: आम्ही व्यापक जनप्रबोधन आम्ही हातात घेतलेलं आहे. केवळ खादी मंडळ स्वतःच्या माध्यमातून तर करू शकणार नाही, आमची तेवढी ताकदही नाही. पण लोकसहभाग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही अनेक महाविद्यालयांशी संपर्क केलेला आहे. प्राचार्यांना आम्ही पत्र लिहितोय की विद्यार्थ्यांकडून सुद्धा कसं या प्रमाणात खादी या विषयात कसं करता येईल. जसं अनेक ठिकाणी खादी विषयातले फॅशन शो हे सुरू झालेले आहेत, आम्ही कॉलेजला फक्त सुचवलेलं आहे. अनेक विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांशी सुद्धा आम्ही संपर्क करतोय. त्यात करिअर कट्टासारखी संस्था आहे. ही करिअर कट्टा संस्था ही सगळ्या महाराष्ट्रात महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत, या प्राचार्यांमध्ये प्रामुख्याने काम करते. त्यांच्याबरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. अशा अनेक संस्था पुढच्या काळात आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्या सर्वांशी आम्ही अशा प्रकारे काही सामंजस्य करार करून हे जनप्रबोधन अधिकाधिक व्यापक प्रमाणात कसं करता येईल. जसं रत्नागिरीमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता की तिकडच्या एका बागायतदाराने, आंबा बागायतदार आणि तिकडचे शेतकरी यांना एकत्र केलं होतं, तर त्यांच्या पुढे आम्ही खादी हा विषय मांडला, मधमाशा विषय मांडला. किंवा आपल्या महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठांशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे की कृषी विद्यापीठांना कसं जोडता येईल, कृषी महाविद्यालयांना कसं जोडता येईल, विशेषतः शेती आणि मधमाशी पालन हा विषय घेऊन आपल्याला, कारण प्रत्येक विभागातले प्रश्न वेगळे आहेत. आपल्याकडे काही भागात भरपूर पाऊस पडतो, काही भागात दुष्काळ भाग आहे, त्यामुळे असं विषमता त्या अर्थाने काही ठिकाणी आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, त्या त्या प्रश्नांचा विचार करून त्या त्या ठिकाणी कसं उपलब्ध करून देता येईल, कशा प्रमाणात आपल्याला काम करता येईल याचे आम्ही पडताळणी करतोय. एक कल्पना आशंकेने अशी आली की आमच्या काही ठिकाणी खादी मंडळाच्या स्वतःच्या जमिनी आहेत, MIDC ने आम्हाला काही विकसित करायला दिलेल्या आहेत. तर विशेषतः ग्रामोद्योगचा विषय आहे की आमच्या ज्या
0: वसाहती
1: त्या ग्रामोद्योग वसाहती पुढच्या काळात निर्माण होणं हे आमचा पुढचा संकल्प आहे की त्या त्या गावात उद्योग व्यवसाय करणार आहेत त्यांना एक स्वस्त दरात जमीन उपलब्ध होईल.
0: म्हणजे मिरचीच्या कांडपापासून हरदीच्या कांडपापासून ते अगदी सगळ्या प्रकारचं,
1: आपण इंग्रजीत ज्याला क्लस्टर म्हणतो, असं क्लस्टर तिथे उभं राहणं आणि एक सामायिक सुविधा केंद्र सुद्धा त्या भागात उभं राहण्याची कल्पना आहे. तर असे काही प्रस्ताव आमच्या समोर आहेत, जेवढं गती त्याला देणं शक्य आहे ती गती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
0: सर, महाराष्ट्रभर तुम्ही फिरतायत मधाच्या गावासाठी, महाराष्ट्राचं एक वेगळं निरीक्षण तुम्ही करत आहात. ह्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे आजच्या आपण 2026 कालखंडात बघतोय की त्याच्यातली सक्षम खेड्याला जे प्रवाहित करणारी नेमकी काही काही उदाहरणं कुठे भेटली का तुम्हाला?
1: आत्ता मला एकदम म्हणजे नावं सांगता येणार नाहीत, पण अनेक ठिकाणी असे कामं करणाऱ्या संस्था आणि कामं करणारे कार्यकर्ते आहेत, ज्याला आम्ही एकांडे शिलेदार असं म्हणू की जो स्वतः प्रयत्न करतोय आणि काम करतोय. जसं आपण गडचिरोलीत डॉक्टर बंग मोठं काम करतच आहेत, बाबा आमट्यांचा मोठा सगळा, असे अनेक छोटे छोटे प्रकल्प, ते मोठेच आहेत पण त्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प, स्वयंसेवी संस्था अशा काम करतात. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही करणारे आणि ज्याला इंग्रजीत डेडिकेटेड म्हणतो की त्याच विषयासाठी पूर्ण वाहून घेऊन काम करणारे अनेक जण आहेत, मधमाशी पालनात काम करणारे अनेक जण आहेत, तेव्हा त्यांचा आम्ही योग्य सत्कार आम्ही करतो.
0: तुम्ही नव्या पिढीशी संवाद साधत आहात,
1: नव्या पिढीशी सुद्धा
0: त्यांचा कल आहे का खादीकडे किंवा ग्रामोद्योगकडे बघण्याचा? कुठल्या व्यापकतेने बघतायत? त्यांना कळतंय का ते सांगितल्यावर? त्यांना लक्षात येतं
1: सांगितल्यावर? कळतंय नक्की. त्यांना विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली तर त्यांना नक्की कळतात. आज आम्हाला आणि त्याच्यात विशेषतः महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मी आज आम्ही मधाचे गाव ही संकल्पना घेऊन सगळीकडे जातोय आणि स्वतः 10 गावात मी आत्ता प्रवास केलेला आहे. आमचे अधिकारी सुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत. तर त्या गावात आम्हाला असं चित्र दिसतंय की पुरुषांपेक्षा जास्त उत्साहात महिला काम करतात. म्हणजे या सगळ्या ठिकाणी 50% जास्त महिला आहेत ज्या मधमाशी पालन व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने आहेत आणि महिला या मुळातच जास्त कष्ट करणाऱ्या प्रामाणिक अशा असतात. त्यामुळे आम्हाला ह्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या काळात दिसतील. आता आम्ही बार्टीबरोबर आणखीन एक कार्यक्रम आम्ही या काळात करतोय. बार्टीबरोबर सामंजस्य करार केलाय आणि मागास वर्ग किंवा दलित वर्गातल्या सर्व युवकांना

0: एक उद्योजकता विकास प्रशिक्षण आम्ही देतोय. यात साबण बनवणं आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, फिनेल बनवणं आहे, शिवणकाम आहे, किंवा छोटे छोटे आपण कृत्रिम दागिने तयार करणं, अशा प्रकारचे व्यवसाय लोकांनी सुरू केलेले आहेत. आणि आत्ताचं गोरेगावचं एक उदाहरण आहे, मुंबईतल्या गोरेगावचं, की आदिवासी पाड्यावर आम्ही हा कार्यक्रम केला प्रशिक्षणाचा. आणि आज ज्या घरात झाडलोट करण्याचं काम करणारी महिला आहे, पण तिने प्रशिक्षण घेतलं, अशा दिवसाला 300-300 किलो साबण आज ती महिला विकायला लागलेली आहे. तेव्हा अशी एक पथदर्शी उदाहरणं अशा छोट्या छोट्या उपक्रमातनं आमचं मंडळ करताय. अशा यशोगाथा एकत्र करून आपण काही प्रमाणात त्याचं साहित्य पुढच्या काळात निर्माण निश्चित करू, ज्यायोगे प्रचार होईल याचा.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी आताच आपण ऐकलात. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:40 होत आहेत. श्रोते, आता ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. पण तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

शोभा गुरुटू यांच्या आवाजात वंदना विटेनकर यांची रचना श्रोतेवाताच आपण ऐकलीत. या रचनेला संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टाइमपास चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात जी एच पाटील यांचं गीत.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांच्या युगलस्वरात मंदार चोळकर यांची रचना श्रुती आपण ऐकलीत. चित्रपटाचं नाव होतं मितवा. गीतगंगा कार्यक्रमात मराठी गीतं आपण ऐकत आहात. यानंतर माधव भागवत यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आहेत अनिल शेंडे, संगीतकार माधव भागवतच.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. लोकांचं जगणं जे आहे ते निसर्गपूरक अधिकाधिक जर व्हायचं असेल तर त्याला एक ग्राम विकासातून जी काही निर्मिती होते त्याला मदत करणं हा एक भाग आहे. तर साध्या साध्या पिशव्या आहेत आपल्या, आता कॅरीबॅगच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या केल्या आणि ती सुद्धा खादी वस्त्राचं जर पिशव्या असतील. असंख्य खेड्यापाड्यातल्या लोकांना आपण अप्रत्यक्ष हातभार लावू शकतो. ह्याच विचाराला म्हणजे मधाच्या गोडीपर्यंत तुम्ही हा विषय सगळा आणलेला आहे. खादी मंडळ आता एक मधाचं गाव जसं एक निश्चित करतंय प्रत्येक जिल्ह्यातलं, तसं ही गोडी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतःचे स्वभाव वैशिष्ट्य घेऊन एक आहार संस्कृती घेऊन पुढे आलेला आहे. आणि खाद्य संस्कृतीतली जी काही अलीकडच्या काळातली बाजारपेठ आहे, म्हणजे एका बाजूला बंद वेस्टर्नातली कुठली ती तळलेली जी पदार्थ आहे जी की आरोग्याला कुणी त्याची शिफारस करत नाही पण त्याची उलाढाल काही हजारो कोटींपर्यंत आहे, तर त्या तुलनेत माझ्या कडधान्यातून बनवलेल्या बाजरीच्या त्या खारोड्या असतील किंवा काही पापड असतील किंवा काही असेल, तर असं एकत्रित स्वरूप जे आहे प्रत्येक जिल्ह्यात बाबा त्याचंही एक बाजारपेठ व्हावं. जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात की रस्त्याला हायवेला एखाद दुसरे स्टॉल देता येतील का, शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये काही स्टॉल देता येतील का, अशा पद्धतीची रचना ही कुठल्या जबाबदारीतून आपण बघत आहात आणि भविष्यात खरंच प्रत्येक बसस्थानकावर किंवा असं काही दिसू शकेल का, काय काय चित्र आहे?
2: नाही, नक्कीच दिसू शकेल. पण खादी मंडळ कसं आहे, खादी मंडळाचा आमचा जीव तो छोटा आहे, त्यामुळे खादी मंडळाला हे सगळं जमेल की नाही तर एवढं सगळं जमू शकणार नाही. पण आमचा प्रयत्न नक्की राहील, पुढच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा आम्ही वाढवणार आहोत. पण मुख्य तुम्ही म्हणालात जसं प्रचार करायचा असेल तर सरकारच्या सगळ्या विभागांची याच्यात आवश्यकता आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात उमेदच्या वतीने मोठ्या प्रमाणात मॉल पुढच्या काळात उभे राहणार आहेत, त्यावेळी उमेद सुद्धा करते, त्यावेळी सर्व विभाग आपापल्या परीने करतील. फक्त या सगळ्यांचं नीट समन्वय होणं आणि एकाच दिशेला सगळ्यांनी जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री करतच आहेत.
1: सर, तुम्ही बोलताना खूप अजून एक वेगळा मुद्दा चांगला घेतला की लोकसहभाग जो आहे खरं म्हणजे कुठल्याही योजनांचा हा आत्मा आहे. कारण शासकीय योजनांची फसकत जी आहे की ती जे आहेरात दिल्यासारखे काही लाभार्थी घेतात,

0: आणि आहेरातल्या कुठल्या मिळालेल्या वस्तूची कपड्याची काही किंमत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पण त्यातच जर त्यांचा सहभाग असेल काही लोकसभा जर असेल तर ती योजना चिरंतन टिकणारी ती ठरू शकते. म्हणून तुम्ही एक करिअर कट्टा किंवा प्राचार्यांचं किंवा प्राध्यापकांचं महाविद्यालयाचं एक नवीन विन विनू पाहताय, ती कसं स्वरूप आहे नेमकं?
1: आम्ही व्यापक जनप्रबोधन आम्ही हातात घेतलेलं आहे. केवळ खादी मंडळ स्वतःच्या माध्यमातून करू शकणार नाही, आमची तेवढी ताकदी नाही. पण लोकसहभाग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही अनेक महाविद्यालयांशी संपर्क केलेला आहे. प्राचार्यांना आम्ही पत्र लिहितोय की विद्यार्थ्यांकडून सुद्धा कसं या प्रमाणात खादी या विषयात कसं करता येईल. जसं अनेक ठिकाणी खादी विषयातले फॅशन शो हे सुरू झालेले आहेत, आम्ही कॉलेजला फक्त सुचवलेलं आहे. अनेक विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांशी सुद्धा आम्ही संपर्क करतोय. त्यात करिअर कट्ट्यासारखी संस्था आहे. ही करिअर कट्टा संस्था ही सगळ्या महाराष्ट्रात महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत, या प्राचार्यांमध्ये प्रामुख्याने काम करते. त्यांच्याबरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. अशा अनेक संस्था पुढच्या काळात आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्या सर्वांशी आम्ही अशा प्रकारे काही सामंजस्य करार करून हे जनप्रबोधन अधिकाधिक व्यापक प्रमाणात कसं करता येईल. जसं रत्नागिरीमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता की तिकडच्या एका बागायतदाराने, आंबा बागायतदारांनी बागायतदार आणि तिकडचे शेतकरी यांना एकत्र केलं होतं, तर त्यांच्या पुढे आम्ही खादी हा विषय मांडला, मधमाशा हा विषय मांडला. किंवा आपल्या महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठांशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे की कृषी विद्यापीठांना कसं जोडता येईल, कृषी महाविद्यालयांना कसं जोडता येईल, विशेषतः शेती आणि मधमाशी पालन हा विषय घेऊन आपल्याला, कारण प्रत्येक विभागातले प्रश्न वेगळे आहेत. आपल्याकडे काही भागात भरपूर पाऊस पडतो, काही भागात दुष्काळ भाग आहे, त्यामुळे असं विषमता त्या अर्थाने काही ठिकाणी आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, त्या त्या प्रश्नांचा विचार करून त्या त्या ठिकाणी कसं उपलब्ध करून देता येईल, कशा प्रमाणात आपल्याला काम करता येईल याचे आम्ही पडताळणी करतोय. एक कल्पना आशंकेने अशी आली की आमच्या काही ठिकाणी खादी मंडळाच्या स्वतःच्या जमिनी आहेत, MIDC ने आम्हाला काही विकसित करायला दिलेल्या आहेत. तर विशेषतः ग्रामोद्योगचा विषय आहे की आमच्या ज्या
0: वसाहती
1: त्या ग्रामोद्योग वसाहती पुढच्या काळात निर्माण होणं हे आमचा पुढचा संकल्प आहे की त्या त्या गावात उद्योग व्यवसाय करणार आहेत त्यांना एक स्वस्त दरात जमीन उपलब्ध होईल.
0: म्हणजे मिरचीच्या कांडपापासून हरदीच्या कांडपापासून ते अगदी सगळ्या प्रकारचं,
1: आपण इंग्रजीत ज्याला क्लस्टर म्हणतो असं क्लस्टर तिथे उभं राहणं आणि एक सामायिक सुविधा केंद्र सुद्धा त्या भागात उभं राहण्याची कल्पना आहे. तर असे काही प्रस्ताव आमच्या समोर आहेत, जेवढं गती त्याला देणं शक्य आहे ती गती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
0: सर, महाराष्ट्रभर तुम्ही फिरतायत मधाच्या गावासाठी, महाराष्ट्राचं एक वेगळं निरीक्षण तुम्ही करत आहात. ह्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे आजच्या आपण 2026 कालखंडात बघतोय की त्याच्यातली सक्षम खेड्याला जे प्रवाहित करणारी नेमकी काही काही उदाहरणं कुठं भेटली का तुम्हाला?
1: आत्ता मला एकदम म्हणजे नावं सांगता येणार नाहीत, पण अनेक ठिकाणी असे कामं करणाऱ्या संस्था आणि कामं करणारे कार्यकर्ते आहेत ज्याला आम्ही एकांडे शिलेदार असं म्हणू की जो स्वतः प्रयत्न करतोय आणि काम करतोय. जसं आपण गडचिरोलीत डॉक्टर बंग मोठं काम करतच आहेत, बाबा आमट्यांचा मोठा सगळा, असे अनेक छोटे छोटे प्रकल्प, ते मोठेच आहेत पण त्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प, स्वयंसेवी संस्था अशा काम करतात. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही करणारे आणि ज्याला इंग्रजीत डेडिकेटेड म्हणतो की त्याच विषयासाठी पूर्ण वाहून घेऊन काम करणारे अनेक जण आहेत, मधमाशी पालनात काम करणारे अनेक जण आहेत, तेव्हा त्यांचा आम्ही योग्य सत्कार आम्ही करतो.
0: तुम्ही नव्या पिढीशी संवाद साधत आहात,
1: नव्या पिढीशी सुद्धा
0: त्यांचा कल आहे का खादीकडे किंवा ग्रामोद्योगकडे बघण्याचा? कुठल्या व्यापकतेने बघतायत, त्यांना कळतंय का? ते सांगितल्यावर त्यांना लक्षात येतं?
1: सांगितल्यावर कळतंय नक्की, त्यांना विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली तर त्यांना नक्की कळतात. आज आम्हाला आणि त्याच्यात विशेषतः महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मी आज आम्ही मधाचे गाव ही संकल्पना घेऊन सगळीकडे जातोय आणि स्वतः 10 गावात मी आत्ता प्रवास केलेला, आमचे अधिकारी सुद्धा माझ्यावर आलेले आहेत. तर त्या गावात आम्हाला असं चित्र दिसतंय की पुरुषांपेक्षा जास्त उत्साहात महिला काम करतात. म्हणजे या सगळ्या ठिकाणी 50% जास्त महिला आहेत ज्या मधमाशी पालन व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने आहेत आणि महिला या मुळातच जास्त कष्ट करणाऱ्या प्रामाणिक अशा असतात, त्यामुळे आम्हाला ह्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या काळात दिसतील. आत्ता आम्ही बार्टीबरोबर आणखीन एक कार्यक्रम आम्ही या काळात करतोय, बार्टीबरोबर सामंजस्य करार केलाय आणि मागास वर्ग किंवा दलित वर्गातल्या सर्व युवकांना एक उद्योजकता विकास प्रशिक्षण आम्ही देतोय. यात साबण बनवणं आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, फिनेल बनवणं आहे, शिवणकाम आहे किंवा छोटे छोटे आपण कृत्रिम

0: दागिने तयार करणं, अशा प्रकारचे व्यवसाय लोकांनी सुरू केलेले आहेत. आणि आत्ताचं गोरेगावचं एक उदाहरण आहे, मुंबईतल्या गोरेगावचं, की आदिवासी पाड्यावर आम्ही हा कार्यक्रम केला प्रशिक्षणाचा, आणि आज ज्या घरात झाडलोट करण्याचं काम करणारी महिला आहे पण तिने प्रशिक्षण घेतलं, अशा दिवसाला 300-300 किलो साबण आज ती महिला विकायला लागलेली आहे. तेव्हा अशी एक पथदर्शी उदाहरणं अशा छोट्या छोट्या उपक्रमातनं आमचं मंडळ करताय. अशा यशोगाथा एकत्र करून आपण काही प्रमाणात त्याचं साहित्य पुढच्या काळात निर्माण निश्चित करू, ज्या योगे प्रचार होईल याचा.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर मोसम फिरके. आपल्या शंका, आपले प्रश्न आपण डॉक्टर मोसम फिरके यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स नोट करा. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2529266. आपण जर आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल किंवा नागपूरच्या बाहेरून कॉल करत असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा एसटीडी कोड नक्की डायल करा. डॉक्टर मोसम फिरके नमस्कार.
4: नमस्कार.
3: आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. आज आपण बोलणार आहोत मानसिक आजार आणि त्यावरचे उपचार याबाबतीत. मन हे न दिसणारं असं अवयव आपल्या शरीरातला म्हणता येईल, पण त्यालाही आजार होतात, दुखापत होते. हेच मुळात नवीन आहे. किंवा आजकाल बरेचदा डिप्रेशनबद्दल तर खूप बोलल्या जातं, पण अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
4: ओके, जसं तुम्ही म्हटलं की मन हे दिसणारा अवयव नाही. मी जर विचारलं मन कुठे तर कोणीच नाही सांगू शकत. आणि त्याचे जे त्रास आहे, त्याचे जे आजार आहे, त्याचा उपचार करणं हे खूप महत्वाचं आहे. समाजामध्ये खूपदा आपल्याला हृदयाला काही झालं तर लोक उपचार घेतात, हाडाला काही झालं उपचार घेतात, पोटाला त्रास झाला उपचार घेतात, पण मन ही आपण स्वीकारच करत नाही की तो अवयव आहे, म्हणून त्याचा उपचार घ्यायला खूप लोक हेजिटेट करतात.
3: आणि बाकी काही आजार झाले तर त्याची लक्षणंही दिसतात. मनाच्या आजाराची लक्षणं पण दिसायला समजायला थोडा मला वाटतं त्रासदायक आहे.
4: फक्त आपल्याला समजतो काय त्रास होतोय.
3: तर आपण सुरुवात इथूनच करूया की कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार असतात.
4: जसं सगळ्यात कॉमन आपण म्हटलं तर सगळ्यात कॉमन डिप्रेशन, नैराश्य खूप कॉमन. त्याच्यानंतर अँग्झायटी म्हणजे अतिचिंता, चिंतेचा आजार. त्याच्यानंतर बायपोलर मूड डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, ओसीडी. त्याच्यानंतर लहान मुलांचे आजकाल आजार येतात जसं ADHD किंवा ऑटिझम किंवा लर्निंग डिसेबिलिटी. असे खूप मोठे आजारांचे लिस्ट आहे. सगळ्यात कॉमन आपण म्हटलं तर डिप्रेशन, अँग्झायटी, स्किझोफ्रेनिया, ओसीडी, बायपोलर हे सगळ्यात कॉमन आपले मानसिक आजार झाले.
3: बिलकुल. जेव्हा आपण मानसिक आजारांबद्दल बोलतो तेव्हा जसं तुम्ही सांगितलं की स्पेक्ट्रम तर खूप मोठं आहे, पण त्याची लक्षणं कशी ओळखायची, काय काय लक्षणं आहेत? प्रत्येक आजाराची वेगळी लक्षणं असतीलच नक्कीच, तर ती कशी ओळखायची?
4: बघा, कसं आहे की दैनंदिनी आता मी जर एखाद्या व्यक्तीला ओळखतो तर त्या व्यक्तीमध्ये काहीतरी बदल यायला लागतात.
3: अच्छा.
4: वागणुकीतले बदल. आता एखादी व्यक्ती खूप बोलकी आहे, सडनली तिचं बोलणं कमी होऊन जाते. एखादी व्यक्ती कामात खूप हुशार आहे, एफिशियन्सी कमी होऊन जाते, ऑब्सेंटिझम होतं, किंवा मग त्याचं एकदम थकल्यासारखा दिसतो, खूप चिडचिड करायला लागतो. तर हे ब्रॉड लक्षणं झाली. या ब्रॉड लक्षणामध्ये काही लक्षणं अँग्झायटीचे राहू शकतात, काही लक्षणं डिप्रेशनचे राहू शकतात,

0: स्किझोफ्रेनियाची राहू शकतात. तसे जेव्हा कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये बदल दिसायला लागतात वागणुकीत, कामामध्ये, सोसायटीमध्ये, तर ते प्रायमरी लक्षण आहे जिथे आपल्याला समजते काहीतरी गडबड आहे, काहीतरी मनाचा त्रास सुरू झालेला आहे.
1: बरोबर. ओसीडी बद्दल आपण बोलला तर ओसीडी म्हणजे नक्की काय असतं?
0: तुम्ही बघितलं असाल की खूप साऱ्या लोकांना वारंवार हात धुतात किंवा वारंवार स्वच्छता करत राहतात, वारंवार कुलूप चेक करतात, किंवा त्यांना ना खूप परफेक्शन हवं असतं. नाही, हे बरोबर नाही झालं, पुन्हा करा. नाही, हे ठीक नाही, हे असं करा. किंवा वारंवार देवासमोर हात जोडत बसतात. ते वारंवारचा जो रिपिटेशन आहे तो ओसीडी आहे.
1: अच्छा. तसं स्किझोफ्रेनिया बद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल.
0: स्किझोफ्रेनिया तसं बघितलं तर 100 एकाला होतो, पण हा आजार असा आहे की हा खूप क्रोनिक आहे. म्हणजे समजा एखाद्याला झाला तर तो आयुष्यभर राहणारा आजार आहे. याच्यामध्ये मेनली काय होतं, लोकांना ना भीती वाटते बाकीचे लोक मला काहीतरी करतील, किंवा त्यांना संशय असतो की सगळे जे लोक आहे ना ते माझ्या विरुद्ध आहे किंवा माझ्याबद्दल काहीतरी कारस्थान करते. त्यांना भास होतात असं वाटतं. आता आपण रेडिओवर बोलतोय, लोकांना आवाज जाते, तर त्यांना आवाज येतात ज्याचा सोर्सच नाही
1: आहे.
0: आणि ते सगळे असे डेरोगेटरी भयानक शिवीगाळ करणारे, कमेंट करणारे, तू उठ, तू बस, तू हे कर, अशी लक्षणं जी असतात ते स्किझोफ्रेनियाची असतात.
1: आणि बायपोलर डिसऑर्डर म्हणजे नक्की काय?
0: येस, बायपोलर डिसऑर्डर म्हणजे चांगला वर्ड युज केला तर कभी खुशी कभी गम.
1: अच्छा.
0: काही लोक असतात ते खूप लवकर डिप्रेशन मध्ये जातात.
1: अच्छा.
0: मग काही दिवसांनी एकदम डिप्रेशनच्या ऑपोजिट मेनिया, फुल एनर्जेटिक, फुल चार्ज, खूप मोठे मोठे प्लॅन्स, झोपणार नाही, खूप एनर्जी, तर हे बायपोलर मूड डिसऑर्डर असतं.
1: अच्छा. डिप्रेशन, एन्झायटी तर आपण रोजच ऐकतो आणि सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींकडनं डिप्रेशन हा शब्द ऐकला जातो. अगदी लहान मुलं सुद्धा त्याच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत. पण लहान मुलांमध्ये असे कुठले आजार आहेत की मानसिक आजार ज्यांना म्हणता येईल ते आढळतात?
0: आपण जे काही आजार म्हटले ना हे सगळे लहान मुलांमध्ये दिसू शकतात.
1: अच्छा.
0: अँग्झायटी लहान मुलांमध्ये दिसू शकते, डिप्रेशन लहान मुलांमध्ये दिसू शकते, त्यांना स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. स्किझोफ्रेनिया युजली टीन्समध्ये सुरू होतो, 15 त्याची सुरुवात दिसू शकते. बायपोलर दिसू शकते. त्याच्यानंतर अभ्यासाची लक्षणं, अभ्यास नाही जमत, अकॅडमिकमध्ये मागे असतात. ADHD, अति चंचल, म्हणजे एखाद्या मुलाला इथे आणलं तर 5 सगळ्या गोष्टींना इकडे तिकडे करून टाकेल.
1: अच्छा.
0: ADHD.
1: लहान मुलांच्या आजारांबद्दल आणखीन जाणून घेऊयात. आधी एक फोन येतोय. हॅलो. हॅलो.
2: युवराज पाटील नागपूरहून बोलतो.
1: नमस्कार.
2: नमस्कार. आपल्या मेंदूमध्ये चांगल्या किंवा वाईट कल्पना कशा निर्माण होतात?
0: ओके. बघा, विचार, आपण जसं मनामध्ये ना मेंदूमध्ये काही रसायनं असतात, तर डोपामाइन, सेरोटोनिन, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन हे असतात. मेंदूची कार्यक्षमता सगळ्या या 4-5 रसायनांवर डिपेंड होते. तसंच विचाराचं जे जनन आहे ते या सेरोटोनिन आणि डोपामाइनमुळे सुरू होतं. आता आपल्याला खूपदा प्रश्न पडतो की हा विचार मला का येतो किंवा असाच विचार का येतो. तर आपण जेव्हा कधी एखादी गोष्ट बघितली असते, ऐकली असते, अनुभवली असते, तर ती आपल्या माइंडमध्ये स्टोर होते. आता नॉर्मल लोक ती विचार सोडून पुढे निघून जातात, पण जे लोक एका ठिकाणी अडकून बसतात, तो विचार सोडू शकत नाही, वारंवार एकाच गोष्टीबद्दल विचार करतात, तर तेव्हा आपण त्याला आजार म्हणतो. का होतो? तेव्हा मग हे जे न्यूरोकेमिकल्स आहे ते कुठेतरी कमी जास्त झालेले असतं. सेरोटोनिन कमी होतं, डोपामिन वाढतं, तर याच्यामुळे मग ते विचार जे आहे ते सुरू होतात किंवा त्याचं उत्पन्न.
1: लहान मुलांच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल आपण बोलत होतो की लर्निंग डिसेबिलिटी किंवा ADHD हे पण खूप प्रमाण वाढलंय का हल्ली, आणि त्याची काय कारणं असू शकतात?
0: प्रमाण वाढलं आपण असं नाही म्हणू शकत. पहिलेही प्रमाण तेवढंच होतं, फक्त आता ना अवेअरनेस जास्त आहे. आता आपल्याला कळतं की अरे हा ADHD आहे. आता आपल्याला कळतं की हा डिस्लेक्सिया, जसं तारे जमीनवर पिक्चर आला होता त्याच्यापासून लोकांना कळायला लागलं की डिस्लेक्सिया काहीतरी असतो, डिसग्राफिया काहीतरी असतो, डिसकॅल्क्युलिया काहीतरी असतो. हे पहिलेपासूनच आहेत, पण पहिले तेवढं अवेअरनेस नव्हतं. आता ते अवेअरनेस येत आहे. दुसरी गोष्ट

0: सध्याच्या पोस्ट कोविड मुलांचं जे मोबाईलवरचं स्क्रीन टाईम वाढलेलं आहे त्याच्यामुळे काय होत आहे की मुलं खूप चंचल होत चालले.
1: अच्छा.
0: मोबाईल हे सगळ्यात मोठं कारण आहे ज्याच्यामुळे चंचलता वाढते, कारण की त्याच्यातून जो डेटा भेटतो तो फास्ट आहे. मुलं काय बघतात, गेम्स, यूट्यूब, रील्स, हे फास्ट असतं, राईट? तर त्याच्यामुळे चंचलता वाढते. दुसरी गोष्ट, मोबाईलमध्ये काय झालंय की रेडीमेड व्हिडिओ दिसतो. आपण पुस्तक वाचायचो, शब्द, अक्षर, मग वाक्य, मग त्याचा अर्थ, मग इमॅजिनेशन. तर काय झालंय, मोबाईलमुळे ते सगळं जे प्रोसेस आहे ते कट झाले, ज्याच्यामुळे मग डिस्लेक्सिया, डिसग्राफिया हे प्रॉब्लेम जास्त होत चालले.
1: बिलकुल. एक फोन आधी घेऊयात. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: बोला.
2: मला विचारायचं आहे की लहान मूल 3-4 वर्षाचं आहे आणि त्या आधी व्यवस्थित बोलायला सुरुवात झाली होती, पण आता खूप असं पहिलं अक्षर सुरू करायला त्याला खूप वेळ लागतो, तो तर अडकत अडकत अडकत बोलतो.
0: हा काही मानसिक आजार असतो. हा बघा, आता तुम्ही जी माहिती देत आहे त्याच्यावर डायरेक्टली आपण मानसिक आजार आहे की नाही याच्या असं नाही सांगू शकत, पण एक ऑटिझम नावाचा आजार असतो. त्याच्यात काय असतं, 3 वर्षापर्यंत मुलाची डेव्हलपमेंट एकदम नॉर्मल होते.
1: अच्छा.
0: आणि 3 वर्षानंतर काय होतं, ती की त्याचे जे शब्द आहे ते गळायला लागतात, त्याचे जे कॅपेबिलिटीज आहे स्पीकिंग आहे ते लूज व्हायला लागतं. याच्यात मोस्ट कॉमन इज मुलगा जो आहे बाळ जे ते आय टू आय कॉन्टॅक्ट करणारच नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे बाबा आहे, आई आहे, त्यांच्यासोबत पण आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाही, तो सोशल होणार नाही, लोकांमध्ये मिसळणार नाही. आता नॉर्मल मूल कार कशी चालवेल अशी खेळण्यासारखी, पण हे मूल काय करेल, त्याचा चक्काच फिरवत राहील. तर अशी जर लक्षणं असतील की ज्याच्यामुळे त्याची स्पीच लॉस होत आहे, जी आपण माइलस्टोन म्हणतो ते लॉस होत आहे, त्याची आय टू आय कॉन्टॅक्ट नाही आहे, किंवा मग त्याच्यासोबत त्याचे सोशल इंटिग्रेशन कमी होत चाललं 3 वर्षानंतर, तर ही जी लक्षणं आहे ही ऑटिझमची लक्षणं राहू शकतात. त्याच्यासाठी हे कन्फर्म करायला आपल्या डॉक्टरांकडे जाऊन ते डायग्नोसिस केलं आणि लवकर केलं तर त्यांनी ना मुलाला खूप आपण मदत करू शकतो.
1: बिलकुल. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: बोला, आपला प्रश्न विचारा.
3: माझ्या मुलीचं डायग्नोसिस लर्निंग डिसऑर्डर केली आहे. ती 6 महिन्याचा जन्म झाला, ती प्री मॅच्युअर आहे आणि ती आपल्यापेक्षा लहान मुलांसोबत जास्त खेळते मॅडम ती. तर यावर काय सोल्युशन आहे? बरं, ती लर्न करते, रिडिंग करते, सगळं करते, आणि ज्यावेळेस तिच्या डोळ्यासमोर पेपर येतो ती बुक्स मधलं नाही लिहित, ती आपल्याच त्याने लिहिते. हॅलो.
1: आता आता आपल्या मुलीचं वय काय ते कळू शकेल का?
3: 11 वर्ष.
0: जसं तुम्ही म्हटलं की तुमची मुलगी 11 वर्षाची आहे, तिला रिडिंग रायटिंग डिफिकल्टी आहे आणि तिला LD म्हणून डायग्नोस केलेलं आहे, बरोबर? तर LD जी मुलं असतात ना त्यांना खूपदा लिहिण्यामध्ये त्रास होतो, ते स्पेलिंग मिस्टेक करतात किंवा शब्द गाळ करतात किंवा छोटं स्मॉल कॅपिटल हे त्यांना समजत नाही किंवा B ला D, 6 ला 9 असं ते गडबड करतात. त्याचसोबत सोबत त्यांचं रिडिंग कॅपॅबिलिटी फार अफेक्ट होतं, म्हणजे त्यांना वाचता येत नाही. तुम्ही त्यांना तोंडी विचारलं ते खूप छान उत्तर देतील, पण काय होतं की त्यांना जर वाचायला सांगितलं तर ते त्यांना जमत नाही. याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांची IQ ही नॉर्मल असते.
1: अच्छा.
0: ते हुशार असतं, फक्त त्यांना रिडिंग रायटिंग हे जमत नाही. ती लहान मुलांसोबत खेळते याचं कारण एक असू शकतं की जेव्हा ती म्हणजे तिच्या वयाच्या मुलांसोबत खेळत असेल कदाचित तिला एन्झायटी होत असेल की अरे ती अभ्यासात चांगले आहे, ते चांगलं करतात, मला जमत नाही, म्हणून ती कदाचित सेम एजच्या मुलांना अवॉइड करू शकते. LD हे डायग्नोसिस जवळपास 100 पैकी 10% मुलांमध्ये असतं.
1: अच्छा.
0: आणि याचा अर्थ असा नाही आहे की मुलाचा IQ कमी आहे. ही मुलं हुशार असतात, फक्त त्यांना रायटिंग, रिडिंग, कॅल्क्युलेशन, डिस्टन्स हे सगळे थोडे डिफिकल्ट जातात.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत आहात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर, लक्ष्मीनगर, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईफ ऑन कार्यक्रम आणि आज आपण बातचीत करतो आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर मौसम फिरके. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर मौसम फिरके यांना विचारू शकता. आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या, 6940067, 2560101 आणि 2529266. 0712 हा

0: STD कोड नक्की डायल करा जर आपण मोबाईलवरनं कॉल करणार असाल किंवा नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल. डॉक्टर मोसम फिरके, आपण सुरुवात तर केली होती की मानसिक आजार काय काय असतात, पण मला वाटतं सगळे प्रश्न लहान मुलांच्या दृष्टीने येतात आहेत, पण आपण जाणून घेऊयात की जी लक्षणं आपण सांगितली त्याच्यानंतर निदान नक्की कसं होतं, कारण जर शरीराला काही व्याधी असली तर एक्सरे काढला जातो, सोनोग्राफी करता येते, ब्लड टेस्ट करता येतात, मानसिक आजारांचं नक्की निदान कसं होतं याबद्दल बोलूयात, जाणून घ्यायला आवडेल. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
1: हॅलो. हॅलो मॅडम,
0: नमस्कार. आपलं नाव कळू शकेल का?
1: हाँ हाँ, मी रानू बोलते संकटपुर मध्ये. मैडम, मेरा दो सवाल था. पहला सवाल ये था कि बार बार गुस्सा आना और फिर उसके बाद में आधे एक घंटे बाद रिलैक्सेशन होना, तो ये का मानसिक आजार के लक्षण है. और दूसरा सवाल ये था कि मतलब एक साथ बहुत सारी चीजों को सोचना और फिर उनके बाद इतने डीपली उसको सोचने के बाद उन चीजों को भूल जाना, तो ये क्या डिप्रेशन के सिम्टम्स है क्या?
2: ओके, देखिए, जैसे आपका पहला सवाल है कि बहुत जल्दी गुस्सा आना, गुस्सा आना स्वाभाविक है, हम इंसान हैं तो हमें गुस्सा आने वाला है, बट वो अगर जरूरत से ज्यादा है तो वो दिक्कत वाली बात है. म्हणजे जेवणामध्ये मीठ हे गरजेचं आहे, पण ते जास्त पडलं तर जेवण आपण जेवू नाही शकणार. तो जेव्हा कधी राग खूप जास्त येतो किंवा खूप चिडचिड होते आणि त्याच्यामुळे माझं काम अफेक्ट होत असेल, माझं नाती अफेक्ट, माझी रिलेशन्स अफेक्ट होत असेल, तर ते नक्की चुकीचं आहे. का बरं असं होतं, तर याच्या मागे खूप सारी कारण, डिप्रेशन मोस्ट कॉमन, अँझायटी मोस्ट कॉमन, म्हणजे मी जर एखाद्या त्रासात आहे तर सुटत नाही तर मला ऑब्व्हियसली चिडचिड होणार, स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा चिडचिड खूप होते. आणि यांचा दुसरा प्रश्न असा होता की जर त्यांना राग आल्यावर भूक लागते, कॉन्स्टिपेशन होतं, राईट, तर जे आपलं मनाचा आजार आहे ते आपल्या पोटावरही इफेक्ट करतो. म्हणजे काही पेशंट असे असतात ज्याला आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतो, मनाच्या स्थितीने आपलं पोट कंट्रोल होतं, मन डिस्टर्ब झालं ते वारंवार त्यांना बाथरूम लागते किंवा लॅटरिनला जावं लागतं किंवा कॉन्स्टिपेशनच होऊन जातं. तर देर इज अ ब्रेन गट ऍक्सिस, म्हणजे मेंदू आणि आपलं गट कनेक्टेड आहे, तर जी मनाची स्थिती राहील ना तीच गटवर त्याला परिणाम पडेल. आणि त्याचे काही
0: आपले विचार जे आहेत ते शरीरावर आपला दाखवतात. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की सतत सतत खूप विचार करणं आणि नंतर त्या गोष्टी विसरून जाणं, ह्याला आपल्याला काय म्हणता येईल?
2: ओव्हर थिंकिंग आणि फॉरगेटफुलनेस ही दोन्ही गोष्टी डिप्रेशन आणि अँझायटीचे लक्षण आहे. अँझायटीमध्ये माणूस खूप विचार करतो, डिप्रेशनमध्ये खूप विचार करतो, आणि इतका विचार करतो की समोरचा काय बोलतो हे रजिस्टरच होत नाही. तुम्ही मला सांगितलं की 10 वाजता आपल्याला भेटायचं, पण मी त्या विचारांमध्ये असल्यामुळे मी ते विसरून जातो.
0: अच्छा.
2: तर जर खूप ओव्हर थिंकिंग होत असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही विसरत असाल तर हे डिप्रेशन आणि अँझायटीचं खूप कॉमन लक्षण आहे.
0: बिलकुल. आणखीन आपण बातचीत करणार होतो की कशा प्रकारे निदान केलं जातं, कारण आपण अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक आजारांची नावं सांगितली, आणि जसे शरीराचे आजार असतात हे काही सारखी लक्षणं असतात, तसेच ह्यांची पण लक्षणं बरीचशी सारखी आहेत, तर नक्की काय झालेलं आहे हे आपल्याला निदान कसं करता येईल?
2: बघा, कसे मन कुठे हेच आपल्याला माहित नाही,
0: बरोबर,
2: तर त्याचं टेस्ट कसा करणार? मेंदूत इंजुरी आहे तर स्कॅन करू. त्याच्यामुळे आजपर्यंत असा एखादा स्कॅन किंवा एखादी ब्लड टेस्ट नाही बनली ज्याने तुमचं डिप्रेशन, अँझायटी किंवा कोणतेही मानसिक आजार सांगता येईल. हे याचं निदान फक्त डॉक्टर करतात. क्लिनिकल डायग्नोसिस असतं, प्रश्न विचारून तुमचे सिम्प्टम साईन हे इव्हॅल्युएट करून डायग्नोसिस होतं, पण याची काही अशी ब्लड टेस्ट किंवा स्कॅन किंवा CT MRI यांनी काहीही होत नाही, त्यांनी काहीही आजार पकडले जात नाही.
0: बिलकुल. म्हणजे डॉक्टरांना भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं हे गरजेचं.
2: जे मानसिक रोग तज्ज्ञ आहे तेच तुम्हाला सांगू शकतात की डिप्रेशन आहे किंवा अँझायटी आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतात.
0: निदान झालं, कुठले कुठले आजार आहेत हे आपल्याला कळलं. प्रत्येक आजारासाठी औषधोपचार वेगवेगळे असतात, उपचार पद्धती वेगवेगळी असते, तर काय काय उपचार पद्धती आहेत, काय औषधोपचार असतात हे पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: बघा, कसं जर डिप्रेशन अँझायटी आहे तर याच्यामध्ये डिप्रेशन अँझायटी माइल्ड असेल तर याच्यावर तुम्ही काउन्सिलिंग घेऊन, समुपदेशन घेऊन सुद्धा मार्ग काढू शकता. पण हेच डिप्रेशन अँझायटी जर सिव्हिअर असेल, तीव्र असेल, तर याच्यावर औषध उपचार आणि समुपदेशन हे दोन्ही आपण कंबाईन करू शकतो. पण स्किझोफ्रेनिया बायपोलर जे आजार आहे याच्यात औषध उपचार लागतातच. स्किझोफ्रेनिया बायपोलर मध्ये आपण जर म्हटलं की फक्त

0: तर समुपदेशनाने होईल तर असं होत नाही.
1: अच्छा.
0: कारण की त्याच्यात डोपामिनचा प्रॉब्लेम असतो, डोपामिन वाढलं असतं तर तिथे मूड स्टेबिलायझर किंवा अँटीसायकोटिक हे देणे अत्यावश्यक असतं.
1: आणि मग ही औषधं कधीपर्यंत घ्यायची, किती काळ घ्यायची, किंवा जर माइल्ड आजार असेल, माइल्ड डिप्रेशन आहे, तर थोडीशी औषधं घेऊन भागतं का, किती दिवस औषधं घ्यावी लागतात, आणि त्यांचे दुष्परिणाम, साईड इफेक्ट्स आपण ज्याला म्हणतो, ते काय काय असू शकतात?
0: याच्यात कसं आहे की समजा सिंगल एपिसोड असेल, एकदा झालं, तर गाईडलाईन सांगतं की तुम्हाला 1 ते 2 वर्ष औषध घ्यायचे आहे. समजा 1 पेक्षा जास्त 2 किंवा 3 एपिसोड झाले असतील तर ते 5 वर्षापर्यंत चालतं. जर समजा 3 पेक्षा जास्त एपिसोड झाले असतील तर ते लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागतात. राहिला प्रश्न साईड इफेक्ट, तर ब्लड टेस्ट थ्रू मॉनिटर करता येतं. तुमचे लिपिड्स वाढतंय का, शुगर वाढतंय का, वेट वाढतंय का, किंवा काही अजून लिव्हरमध्ये चेंजेस होत आहे का, किडनीमध्ये, हे आपण ब्लड टेस्ट थ्रू मॉनिटर करू शकतो, जे आपण प्रत्येक 6 महिन्याला वर्षातून एकदा करत राहतो.
1: बिलकुल. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा होता.
0: बोला.
2: की मी सर्व झोपतो, मला भीतीदायक स्वप्न नाही दिसत, पण डाव्या कडावर किंवा मग उजव्या कडावर झोपलो तर मला भीतीदायक स्वप्न दिसतात, ते त्याच्यावर उपचार काय हो असं म्हणतो विचारायचं.
1: आपलं नाव कळू शकेल का?
2: पाटील. पाटील.
0: बघा, कळेमुळे स्वप्न येतील असं नाही आहे. स्वप्न का येतात, आपण जे दिवसभर विचार करतो, सबकॉन्शियसली आपल्या डोक्यात खूप विचार चालू असतात, आणि आपलं मेंदू काय करतं तर ते सगळे विचारांना रात्री प्रोसेस करतं. म्हणजे समजा मी आज दिवसा काहीतरी महत्वाचा निर्णय घेतला किंवा महत्वाची घटना घडली तर ते माझ्या डोक्यामध्ये रात्री स्वप्न म्हणून दिसतं, पण हे स्वप्न जशाच तसे दिसत नाही, डिस्गाइज्ड असतं, म्हणजे बहरूपी दुसऱ्या रूपाने दिसतं, आणि युजली 3-4 घटनांना मिळून एक घटना दिसते. त्याच्यामुळे आपण जेव्हा विचार करतो रे हे काय दिसतंय मला स्वप्नात, असं काय दिसलं तर अर्थच लागत नाही, पण प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो, आणि त्याचा अर्थ तुम्हाला दिवसा जे विचार झालेत किंवा ज्या घटना घडल्यात त्याच्याशी ते रिलेशन दिसतं.
1: बिलकुल. औषधोपचारांबद्दल आपण बोलत होतो की औषधोपचार किती दिवस घ्यायला पाहिजे आणि हे कसं ठरणार की आता तुम्हाला औषधोपचारांची गरज आहे किंवा नाही.
0: येस. स्किझोफ्रेनिया, बायपोलर जसे आजार मी म्हटलं, याच्यामध्ये औषधोपचारशिवाय पर्याय नसतो, कारण की हे डोपामिनच्या एक्सेसमुळे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे औषध उपचार जसं मी सांगितलं, कदाचित 2 वर्ष, कदाचित 5 वर्ष, कदाचित लाईफ टाईम, असं त्याचा एक गाईडलाईन्स असतो. डिप्रेशन अँझायटीमध्ये असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला औषधोपचार लागेलच. समजा माइल्ड असेल, त्याची तीव्रता कमी असेल, तर समुपदेशन करून सुद्धा होतं. ओसीडी मध्ये युजली पेशंट येतातच 2-3 वर्षांनी.
1: अच्छा.
0: त्यांना वाटत हे काय चाललंय, मी का बरं हात धुतोय किंवा का चेक करतोय, लोकांना काय सांगू मी, त्याला समजत नाही. तर ओसीडी मध्ये सुद्धा औषध उपचार आणि एक्सपोजर रिस्पॉन्स प्रिव्हेंशन जी ट्रीटमेंट आहे हे कंबाईन करून त्याला करता येते. तर प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक आजाराची वेगवेगळी प्रोटोकॉल्स आहे. औषध उपचार प्रत्येक ठिकाणी लागेल असं नाही. तीव्रता जर कमी असेल तर समुपदेशाने होऊन जाते. लहान मुलांच्या आजारामध्ये खूपदा ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, डायट चेंजेस याच्यामुळे सुद्धा आपण त्याच्यावर चांगलं कंट्रोल आणू शकतो. आणि लहान मुलांमध्ये जसं मला एक प्रश्न आला होता, अर्ली इंटरव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझ्या पायाला क्रॅक गेली, फ्रॅक्चर झालं, मी त्याला प्लास्टर्स नाही लावलं, ते फ्रॅक्चर वाढत जाईल,
1: बरोबर,
0: ते तुटून जाईल. लहान मुलांमध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात, जेवढ्या लवकर इंटरव्हेन्शन करू तेवढं ते लहान मुलांचं बरं होतं किंवा त्यांची लाईफ जी आहे ती चांगली.
1: जेव्हा आपण मोठ्यांच्या डिप्रेशन किंवा अँझायटी बद्दल बोलतो तेव्हा हा काही काळापुरता बरेचदा विचार आणि स्वभाव असं बोलल्या जातं की हा स्वभाव आहे, चिडचिड करणं हा स्वभाव आहे, पण तो आजारात बदलतो का? तसंच डिप्रेशन असे विचार येणं हा स्वभाव असू शकतो का आणि तो बदलू शकतो का?
0: डिप्रेशन हा स्वभाव नसतो.
1: अच्छा.
0: प्रत्येकाचा स्वभाव असतो, काहींचा चिडका स्वभाव असतो, काहींचा सेन्सिटिव्ह स्वभाव असतो, काही खूप अँक्शियस असतात, भित्र स्वभावाचे असतात, काही खूप डिपेंडंट असतात, त्यांना सतत कोणतरी लागतं, ते स्वभाव झाली. पण जेव्हा ह्या गोष्टी इतक्या होतात ज्याच्यामुळे तुमचं काम अफेक्ट व्हायला लागतं, ज्याच्यामुळे तुमचं सामाजिक इंटिग्रेशन अफेक्ट व्हायला लागतं किंवा तुमची शरीर खराब व्हायला लागतं, तर तो तेव्हा आजार होतो. फॉर एक्झाम्पल चिडचिडा स्वभाव आहे, ठीक आहे,

0: पण ती चिडचिड इतकी होत असेल की तुमचं कामच जमत नाहीये, ती चिडचिड इतकी होत असेल की नाती तुटत आहे, तर मग तो आजार झाला.
1: अच्छा.
0: स्वभावाला औषध नाही हे आपण सगळे ऐकून आहोत. स्वभाव नाही बदलत, पण जर ते स्वभावांचं रूपांतर जर एखाद्या आजारामध्ये होत असेल तर त्याला उपचार आपण करू शकतो, आणि त्या उपचारांनी बरंच आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो. टू हॅव अ नॉर्मल लाईफ.
1: बरोबर. आपण मग अशी बोलता बोलता बोललात की जे आपले विचार आहेत त्यांनी शरीरावरही काही परिणाम आपल्याला दिसतात, पण असं कधी आढळतं का की शरीरावर जे परिणाम झाले आहेत त्याच्यावरनं आपल्या लक्षात आलं की अरे हे आजार शरीराचे नसून हे मनाचे आहेत?
0: असे खूपदा ओपीडीला पेशंट येतात ज्यांनी सगळे डॉक्टर दाखवले आहे, म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट झाले, कार्डिओलॉजिस्ट झाले, आणि त्यांना खूप फाईलवर फाईल बनतात आणि निदान काही होत नाही. प्रत्येक वेळेस गेलं ईसीजी नॉर्मल, इको नॉर्मल, पण ती धडधड थांबतच नाही, कारण की ती धडधड हृदयाची नसते, ती भीतीमुळे असते. जसं खूपदा ऍसिडिटी होते, कॉन्स्टिपेशन होतं, पोटात गुडगुड होते, सगळे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट होऊन जातात. एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, सगळं नॉर्मल. तर अशा वेळेस जेव्हा सगळे निदान नॉर्मल येतात, काही निघत नाही, तेव्हा ते आजार हे मानसिक लक्षणांमुळे राहू शकतात. तर तेव्हा आपण त्यांना मानसिक आजारासाठी इव्हॅल्युएट करतो आणि त्याच्यावर आपण मग निदान करतो.
1: आणि जेव्हा मनाच्या आजारांबद्दल बोलल्या जातं तेव्हा मना चे उपचार हे सुद्धा होणारच, तर त्याच्यासाठी जसं आपण बोललो की मोबाईलमुळे लोकांना त्रास होतो, नवीन आपल्या जी लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळे पण त्रास होतात का, आणि ते कशा पद्धतीचे असतात, आणि स्वस्थ मनासाठी एकंदरीतच काय करायला पाहिजे, कारण अगदी आपल्याजवळ शेवटचे 4 मिनिटं उरतात.
0: बघा, मी ना खूपदा रामायणाचं उदाहरण देतो. रामायणामध्ये सुद्धा सूर्यास्त झालं की युद्ध थांबायचं.
1: हो,
0: आता आपलं युद्ध थांबतच नाही. आपण ऑफिसमधून घरी जातो तरी कामं सुरूच राहतात, झोपायला गेलं तरी काहीतरी कामं डोक्यात सुरूच असतात, अकाउंटचे म्हणा, ऑफिसचे म्हणा, मुलांचे म्हणा, तर आपल्या मनाला रेस्टच भेटत नाही. आपण झोपेपर्यंत काम करतो आणि याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो.
1: एक फोन आधी घेऊया. हॅलो. हॅलो.
2: एक प्रश्न आहे माझा.
1: हा बोला. आपलं नाव कळू शकेल का?
2: हो, रवींद्र नाव आहे माझं. मॅडम, प्रश्न असा आहे की झोपेत स्वप्न दिसणे चांगलं असते का? कारण मला गाढ झोपेत स्वप्न दिसली की खूप सकाळी उठल्यावर की फ्रेश वाटतं आणि ते स्वप्न बऱ्याच वेळेपर्यंत लक्षात राहतात, पण झोप गाढ लागली नसताना स्वप्न दिसले की मात्र मग सकाळी उठल्यावरती थोडीशी चिडचिड होते, तर याच्याबद्दल थोडं एक्सप्लेन करा.
0: स्वप्न दिसणं एकदम नॉर्मल आहे. स्वप्न दिसण्यात काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना स्वप्न दिसतात. खूप लोकांना ती लक्षात राहतात आणि खूप लोकांना लक्षातही राहत नाही. तुमची झोपेतून उठून जर तुम्हाला फ्रेश वाटते तर स्वप्नचं त्याच्याशी काही रिलेशन नाही. उठून जर तुम्हाला फ्रेश वाटत नाही, थकवा वाटतो, बेडच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही, कामावर जायची इच्छा होत नाही, तर तो प्रॉब्लेम आहे. पण स्वप्न दिसणे पूर्ण नॉर्मल आहे.
1: बिलकुल. आपण शेवटच्या अगदी 1 मिनिटात स्वस्थ मनासाठी काय काय करता येईल हे सांगूया.
0: जसं आपण शरीराची काळजी घेतो, एक्सरसाइज करतो, डाएट करतो, तसं मनासाठी सुद्धा आपण करायला पाहिजे. रिलॅक्सेशन हवं, आपण स्वतःला वेळ द्यायला हवं, मोबाईल बंद कमी करायला हवा, त्याच्यासोबत सोबत कामाचं ताण कमी करायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी जे नॉर्मल आहे आपण पहिले करायचो, त्या गोष्टी जर केल्या तर त्याने सुद्धा आपला बराच फायदा होतो.
1: आपण जेव्हा शांतता याविषयी बोलतो किंवा मनाच्या सवयी याविषयी बोलतो तर मेडिटेशन बद्दल काय सांगता येईल? ते कितपत उपयुक्त ठरतं आणि कुठल्या वयापासून करता येईल?
0: मेडिटेशन हे सगळे करू शकतात, त्याला काही असं वेळ मर्यादा नाही आहे. लहान मुलांना मेडिटेशनची सवय आपण लावू शकतो. मेडिटेशन म्हणजे आपण जसं आरशामध्ये बघतो, आपलं शरीर बघतो, तसं मेडिटेशन हे आपल्या मनाला बघतो. मेडिटेशन हे प्रिव्हेंटिव्ह आहे, चांगलं आहे. पण खूपदा काय होतं, लोक डिप्रेशनमध्ये आहे तर मेडिटेशन करतात, अँझायटी आहे तर मेडिटेशन करतात, तिथे ते काम नाही करणार.
1: अच्छा.
0: तर त्या ठिकाणी आपल्याला जो उपचार आहे तो करावा लागेल. मेडिटेशन हे ज्यांना आजार नाही त्यांनी करून आपण मानसिक आजारापासून दूर राहू शकतो, पण आजार झाल्यावर ते उपयोगी नाही.
1: आणि कुठल्या वयापासून मेडिटेशनची सवय किंवा करता यायला हवं?
0: तसं पाहिलं तर आपण लहान मुलांना सुद्धा शांत बसून ते करू शकतो, त्याला काही वेळ असं वय मर्यादा नाही. मला वाटते 4-5 वर्षाची मुलं जेव्हा ऐकायला लागतात त्यांना समजतं, तेव्हापासून सुद्धा आपण त्यांना मेडिटेशनला बसवू शकतो.
1: बिलकुल.

0: शेवटचा अगदी 1 मिनिट आपल्याजवळ उरतो आहे. आपण जेव्हा शरीराबद्दल बोलतो तेव्हा शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी एक्सरसाइज करायला सांगतो किंवा चांगलं अन्न ग्रहण करायला सांगतो, तर असं मनासाठी काय करता येईल?
1: मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो की झोपण्याच्या पहिले 10 मिनिटांना डायरी लिहा.
0: अच्छा.
1: दिवसभर तुमचा मूड कसा होता, तुम्हाला राग आला, चिडचिड झाली, टेन्शन आलं, भीती वाटली, चिंता वाटली, ठेवून ठेवा. खूपदा ते सबकॉन्शियसली मिस होतं आणि मिस झाल्यामुळे त्याच्यावर आपण बघू शकत नाही. तर डायरी रायटिंग इज वन थिंग जे आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. त्यांनी मनाची स्वच्छता, दात जसं स्वच्छ करतो शरीर स्वच्छ करतो.
0: एक चांगली सवय जी आजकाल कदाचित सुटत चालली आहे ती पुन्हा आपल्याला
1: मोबाईल जागा घेतली डायरीची.
0: श्रोते हो, आपण ऐकत होतात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य लाभलं रंजना बारापात्रे आणि मानसी रागेटी यांचं, प्रस्तुती सहाय्य लाभलं मोनाली शेंडे यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्ते होते सचिन लाडोळे. डॉक्टर मोसम फिरके सह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी. आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. नमस्कार. अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत थोरॅकोस्कोपी याबद्दल. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सावजी. आपल्या शंका, आपले प्रश्न आपण डॉक्टर राजेंद्र सावजी यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबरच्या आधी 0712 हा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर राजेंद्र सावजी नमस्कार.
2: नमस्कार.
0: आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये. आज आपण बातचीत करतो आहोत थोरॅकोस्कोपी. सगळ्यात पहिले तर आपण बालरोग शल्यचिकित्सक आहात, म्हणजे लहान मुलांमधल्या ज्या शल्यचिकित्सा होतात त्याच्याबद्दल, पण त्याच्यातही थोरॅकोस्कोपी हा काहीतरी नवीन असा शब्द जाणवतोय, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
2: बरं, नमस्कार श्रोतेवर्ग. थोरॅकोस्कोपी जर आपण मराठीत त्याला रूपांतर केलं याचं, तर छोट्याशा छिद्रामधनं दुर्बिणीने छातीवर करणारी शल्यक्रिया. जसं लेप्रोस्कोपी सगळ्यांना परिचित आहे, थोरॅकोस्कोपी हा फार प्रचलित जरी नसला आम जनतेमध्ये, पण सर्जिकल क्षेत्रामध्ये अतिशय प्रगतिशील आणि अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आपला आजचा विषय थोरॅकोस्कोपी आणि अन्ननलिका आणि श्वासनलिका यांचे जे मुख्य गुंतागुंतीचे समस्या असतात ह्या फार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येतात.
0: अच्छा.
2: त्यावर पण आपण चर्चा करणार आहोत.
0: बरोबर. लहान मुलं म्हणजे आपण कोणत्या वयोगटातल्या मुलांबद्दल बोलणार आहोत आज?
2: अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. लहान मुलाची व्याख्या जर करायची झाली तर भ्रूण अवस्थेपासून.
0: अच्छा. म्हणजे अगदी नवजात अर्भकापासून.
2: हो, नवजात भ्रूण म्हणजे गर्भाशयात
0: असल्यापासून
2: नवजात बालक. नंतर आपण त्या दुसरा व्याख्याप्रमाणे म्हणतो की प्री स्कूल म्हणजे शाळेत जाण्यापूर्वीचं वय, शाळेत जाण्याचं वय आणि मग ज्याला ऍडोलेसंट म्हणजे वयात येणारी मुलं, जर आपण हे घेतलं तर भ्रूणावस्था ते 21 वर्षापर्यंत हे पिडियाट्रिक एज ग्रुप WHOच्या व्याख्येनुसार आजकाल केले जातं.
0: अगदी. आणि जेव्हा आता आपण सांगतो आहोत की भ्रूण अवस्थेत म्हणजे आईच्या पोटात गर्भात असल्यापासून मुलांना हे त्रास होतात, तर अन्ननलिकेचे किंवा श्वासनलिकेचे जे त्रास आहेत ते बाळाला आईच्या पोटात असताना आहेत की नाही हे कळू शकतं का आणि कशा प्रकारे कळतं?
2: फारच चांगला प्रश्न आहे. पुन्हा अनेक

0: निदान अनेक व्याधींचे आपण करू शकलो पण या व्याधीचं निदान पाहिजे तेवढे अचूक होत नाही.
1: अच्छा.
0: त्याला आपण काही आपल्याला काय म्हणता येईल त्याला संशय येऊ शकतो त्याच्याबद्दल पण त्याला आपण 100% हेच कारण आहे असं नाही म्हणू शकत. याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आपण जर त्याला निदान चुकीचं केलं तर विनाकारण गर्भपात होऊ शकतो आणि खूप जटिल समस्या जर आपल्याला दिसू नाही शकत काही कारणास्तव जे काय टेक्निकल रिझन्स आहेत कारण आहेत त्याच्यामुळे तर अशामध्ये मग आपल्याला जन्म झाल्यानंतर त्याला सामोरे जावं लागतं.
1: अगदी. म्हणजे जर श्वासनलिका किंवा अन्ननलिकेचा काही त्रास असेल तर तो जन्मानंतरच लक्षात येईल, जन्माच्या आधी लक्षात येण्याचे
0: प्रामुख्याने जन्म झाल्यावर.
1: आणि मग किती वेळात, म्हणजे जन्मानंतर किती वेळात आपल्याला कळू शकतं की श्वासनलिकेचा काही त्रास आहे किंवा अन्ननलिकेचा काही त्रास आहे?
0: याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त वेगळ्या स्वरूपामध्ये बघणं आवश्यक आहे त्याच्याकडे. अन्ननलिका आणि श्वासनलिका यांचं उगमस्थान एकच आहे.
1: हो.
0: आणि पूर्ण जेव्हा गर्भाशयात 9 महिने होतात तर सुरुवातीला अन्ननलिका आणि श्वासनलिका एकत्र असते, मग त्याच्यामध्ये भिंत तयार होते, पार्टिशन ज्याला म्हणतो आपण, आणि मग श्वासनलिका आणि अन्ननलिका वेगळी होऊन जाते. तर हे झाल्यामुळे यांचे जे लक्षणं असतात जन्मानंतरचे किंवा जन्मापूर्वीचेही हे बरेच वेळेला गोंधळून टाकणारे असतात, म्हणजे पालकांना पण गोंधळणारे असतात तसेच तेवढ्याच प्रमाणात डॉक्टरांना पण गोंधळणारे असतात. तर त्यामुळे या विषयामध्ये अनुभव फार असणे फार महत्वाचं आहे. जास्त करून आपल्याला नवजात झाल्याबरोबर दूध घेण्यासाठी अडथळा किंवा श्वास घेण्यासाठी अडथळा हे जे मुख्य करून लक्षणं दिसतात हे बरेच वेळेला जर खूप जास्त सिव्हिअर प्रमाणात नसतील तर अनेक वेळेला बालक जन्मानंतर जोपर्यंत आईच्या दुधावर असतो जरी ती अन्ननलिका किंवा श्वासनलिका निमळती असली तरी पतला दूध पातळ असतं त्याच्यामुळे लक्षात नाही येत.
1: बरोबर.
0: तर जेव्हा आपण विनिंग म्हणजे वरच्या गोष्टी द्यायला जेव्हा सुरुवात करतो 6 महिन्यानंतर मग हळूहळू त्यावेळेला लक्षात येतं किंवा अशा मुलांना अडथळा असल्यामुळे बरेच वेळेला श्वास घ्यायला त्रास होणे, आवाज येणे, खोकला येणे किंवा अन्न नलिकेमधलं अन्न खाली न जाता पूर्ण म्हणजे दूध खाली न जाता किंवा खाली गेलेलं दूध पुन्हा वरती येऊन झोपेमध्ये छातीत जाऊन न्यूमोनिया होणे, तर अशा प्रकारच्या सिरियस अतिशय जटिल समस्या येऊ शकतात.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत आहात अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वैद्यनाथ चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आज आपण या कार्यक्रमात बातचीत करत आहोत लहान बाळांमधील लहान मुलांमधील थोरॅकोस्कोपी, अन्ननलिका आणि श्वासनलिका यांचे विकार आणि त्यावरील शस्त्रक्रिया याबाबत. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सावजी. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर राजेंद्र सावजी यांना विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या 6940067256010 आणि 2529266. नागपूरचा एसटीडी कोड 0712 नक्की डायल करा जर आपण नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल. डॉक्टर सावजी, आपण जसं बोललो की लहान बाळांमध्ये हे अनेकदा विकार दिसतात, तर हे विकार जन्मतः असू शकतात की नंतरही तयार होऊ शकतात? म्हणजे अन्ननलिका लहान आहे किंवा श्वासनलिका अरुंद आहे हे जन्मतःच असतं की नंतर मोठं होताना पण त्याच्यामध्ये काही त्रास होऊ शकतात?
0: जास्त करून आपल्याला आढळून येतं ते जन्मतः आणि हे आपल्याला सर्व परिचित आहे जन्मतः असल्यामुळे. पण अनेक व्याधी ह्या जन्मानंतर देखील येतात. उदाहरण द्यायचं झालं तर छातीमध्ये शेंगदाणा अडकणे किंवा कुठलं छोटं खेळणं अडकणं आहे किंवा आजकाल आम्ही अनुभवतोय की आपल्या या बटन बॅटरीज किंवा डिस्क बॅटरीज किंवा मोबाईल मधला एलईडी लाईट हे अतिशय जोखीम भरे प्रकार जे छातीमध्ये अन्ननलिकेत किंवा श्वासनलिकेत अडकतात.
1: अच्छा.
0: तर याचं एकदम भयानक स्वरूपात त्यांचे लक्षणं दिसून येतात. बरेच मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचू देखील शकत नाहीत किंवा जर आतमधलं काय म्हणता येईल त्याला साईजनुसार श्वास

नलिका आणि अन्न नलिका, त्याच्यानुसार एक तर ते खाली जातं किंवा मध्ये कुठे अटकेल, किंवा खाली छातीत जर गेलं फुफ्फुसाच्या साईडला तर तिथे वारंवार न्यूमोनिया होत राहतो. अनेक महिने लक्षात देखील येत नाही की काय कारण आहे. कधीतरी एक्सरे घेतल्या जातो किंवा मग लंग्स मधनं खूप सारा पस निघतो, याला मवाद म्हणतात हिंदीमध्ये. अशा मुलांचा ताप किंवा काही कारणास्तव वजनच वाढत नाहीये, तर ज्याच्यासाठी काही चाचण्या केल्या जातात त्या अंतर्गत मग कळतं आणि मग शेवटी अनेक महिने

0: कारणास्तव वजनच वाढत नाहीये, तर ज्याच्यासाठी काही चाचण्या केल्या जातात त्या अंतर्गत मग कळतं आणि मग शेवटी अनेक महिने किंवा वेळ गेल्यानंतर हे लक्षात येतं.
1: बिलकुल. एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर, मी अनघा सोमकर बोलत आहे फ्रेंड्स कॉलनीवरून. माझा क्वेश्चन असा होता की श्वासनलिके संबंधी जर काही आजार असेल तर त्याचं निदान कसं करायचं आणि त्याच्यावर उपचार काय आहेत?
0: निदान करण्यासाठी अनेक प्रकारचे व्याधी असतात यांना लागलेले. आपण आज प्रामुख्याने शल्यक्रिया चे जे प्रश्न आहेत ते बघतोय. हे बोलणं सोपं आहे पण हे शल्यक्रियाचे प्रश्न आहे की किंवा शल्यक्रिया नसता ज्याला आपण अस्थमा म्हणतो किंवा ब्रॉन्कायटिस म्हणतो किंवा न्युमोनिया म्हणतो, हे जे प्रकार तुम्ही नेहमी तुम्हाला परिचित असतील हे शब्द, हे शब्द किंवा हे आजार आपल्याला शल्यक्रिया समस्येनुसार देखील अशाच प्रकारचे दिसतात. त्यामुळे त्यातलं अचूक ज्ञान असणे आणि योग्य चाचण्या वेळेवर होणे आणि जागरूकता, मुख्य म्हणजे पाल्यांची जागरूकता आणि जे लहान मुलांचे बालरोग तज्ज्ञ आहे त्यांची जागरूकता, या सगळ्यांचा जेव्हा समन्वय होतो तर हे योग्य वेळेमध्ये आपल्याला मग त्याचा योग्य उपचार करता येतो.
1: आपण जेव्हा शल्यक्रियेबद्दल बोलतोय की असे कोणत्या कंडिशन्स आहेत, असे कोणत्या आजार आहेत की जिथे आपल्याला अन्ननलिकेची किंवा श्वसन नलिकेची शल्यक्रियाच करावी लागेल, अशा काय कंडिशन्स असतात?
0: अशा अनेक आहेत, म्हणजे जरी माहिती दुर्मिळ असली तरी समस्या अनेक प्रकारच्या आहेत.
1: बिलकुल.
0: तर आपण त्या जाणून घेऊया. सगळ्यात पहिले जन्म झाल्याबरोबर अन्ननलिकेतला अडथळा, म्हणजे याला म्हणतात इसोफेजियल एट्रेजिया, म्हणजे अन्ननलिका काही सेंटीमीटर तयार झाल्यानंतर, नॉर्मली अन्ननलिका आपली एक साधारण 25 ते 30 सेंटीमीटर लांब असते, तर एक 8-10 सेंटीमीटर नंतर त्याच्यामध्ये अडथळा आलेला असतो आणि त्याचा उर्वरित भाग जो असतो तो श्वासनलिकेला जुळलेला असतो. हा एक प्रकार आहे, म्हणजे मध्ये भिंत न राहता एकमेकांना, जर दोन रस्ते आपण सर समजा दोन रस्त्याच्या मध्ये भिंत नसेल तर दोन्ही रस्ते कालांतराने एकत्र होतात, तर आपण खाल्लेली गोष्ट श्वासनलिकेत जाईल, घेतलेला श्वास पोटामध्ये जाईल, म्हणजे तिकडे प्राणवायू कमी जाईल, पोटाला फुगारा येईल आणि आपण खाल्लेली गोष्ट छातीमध्ये जाऊन आपल्याला निमोनिया होईल. हे प्रामुख्याने बघितलं.
1: बिलकुल. आणखीन एक फोन येतोय तो आधी घेऊयात. हॅलो.
3: हॅलो. नमस्कार सर.
0: नमस्कार
3: सर, मी शुभांगी महल्ले बोलते आहे. मला हे विचारायचं होतं की थोरॅकोस्कोपीचा निर्णय कधी घेतात, कसा घेतात?
0: थोरॅकोस्कोपी ही अशी फार काय म्हणता येईल ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे. थोरॅकोस्कोपी छातीच्या अनेक विकारांसाठी करण्यात येते, ज्याच्यामध्ये अचूक निदान किंवा ज्याला आपण थेरापेटिक म्हणजे कुठल्याही बिमारीचा इलाज करण्यासाठी, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, निदान करायचं आहे की त्याचा इलाज करायचा आहे, याच्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. साधारणपणे कुठलेही ऑपरेशन जे आपण चिरफाड करून करतो, आजच्या काळामध्ये प्रगतीशील तंत्रज्ञान किंवा जी व्यवस्था आज आपल्याला सामुग्री आहे यंत्रसामुग्री, त्याच्यामध्ये आपण ती थोरॅकोस्कोपीनी पण करू शकतो आणि आजकालच्या हल्लीच्या काळात रोबोटिक्सनी पण करू शकतो.
1: अच्छा, बिलकुल. आपण ह्याच्याबद्दलही बोलूयात पुढे. आधी एक फोन येतोय. हॅलो.
4: हॅलो. मी रश्मी बोलते नंदनवनमधून.
0: गुड मॉर्निंग सर. गुड
4: मॉर्निंग. हा सर, माझा हा क्वेश्चन होता की जसे छोटे मुलं आहे नाकात किंवा तोंडात काही पण घालून त्यांचा श्वास अडकू शकतो, तर आपण फर्स्ट म्हणजे प्राथमिक काय करू शकतो, घरी ना एकदम हॉस्पिटल जायचं किंवा डॉक्टरांकडे नेण्याचं पहिले?
0: हा फार छान प्रश्न विचारला. तुम्हाला अनुभव आलेला दिसतोय.
4: नाही अनुभव तर नाही, बट माझा 4 वर्षाचा मुलगा आहे, तर मुलं
1: काळजी घेणं
0: फारच छान.
4: काळजी घ्यायचं
0: ते वय अतिशय महत्वाचं असतं. वयाचं 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत हे ऍक्सिडेंट फार जास्ती करून होतात. तर सगळ्यात पहिलं प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट हा आहे की त्या वयाच्या मुलांच्या पर्यंत कुठली अशी दाणे असलेली छोटं खेळणं किंवा आपण आत्ताच बोललो होतो की डिस्क बॅटरी म्हणा किंवा हे मोबाईलचं आपल्या मोबाईल नाही म्हणत मी रिमोट कंट्रोल ऑफ टेलिव्हिजन याच्या समोर जो लाल लाईट असतो तो अतिशय हा लवकर निघतो तो, तर त्यामुळे ह्या सगळ्या याच्यावर तुमची काटेकोरपणे नजर असणं आवश्यक आहे किंवा त्यांच्या हातामध्ये लागू न देणं हा सगळ्यात चांगला उपाय. पण आता काही अनावधानाने हे समजा जर झालं किंवा मुलगा आपल्या समोर

0: नसेल, आजूबाजूला खेळायला गेला असेल, बरेच वेळा हे होतं, सीताफळाच्या बिया आम्ही अशा नेहमीच काढतो की आजूबाजूला जातात मुलं खेळायला, ती इतकी अशी गुळगुळीत असते की कळत पण नाही, अनेक महिने कळत पण, किंवा मग कधी कधी इतका सिरियस असतं की हॉस्पिटलमध्ये पण पोहोचू नाही शकत. तर आता तुम्ही प्रश्न जो विचारला की आपण घरी काय करायला पाहिजे, शक्यतो जेव्हा असं कळतं आपल्याला आणि खूप जर जास्त त्रास नसेल तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं काही घरी करण्यापेक्षा. दुसरी गोष्ट काय करू नये हे फार महत्वाचं आहे की तोंडामध्ये बोट घालून उगाच काढण्याचा, जिथे आपल्याला काही कळत नाही तिथे ब्लाइंडली बोट घालून काढण्याचा प्रयत्न करू नये. पण खूपच अशी बिकट परिस्थिती जर आली आपल्याला तर बाळाचं लहान, आता मूल केवढं आहे त्याच्यावर आहे, साधारणपणे 1.5-2 वर्षाचं असेल तर आपण त्याचं कडे म्हणजे हातावर घेऊन डोकं खाली घेऊन पाठ थोपटायला पाहिजे, किंवा मोठा मुलगा असेल तर त्याला बरोबर समोरून पकडून पोटावर भार देऊन मागून थाप मारली पाहिजे, म्हणजे अडकलेली गोष्ट निघू शकते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत थोरॅकोस्कोपी आणि अन्ननलिका आणि श्वसन नलिका याचे विकार आणि शस्त्रक्रिया, तेही लहान मुलांमधल्या. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सावजी. आपले प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266, नागपूरचा एसटीडी कोड 0712. डॉक्टर सावजी, आपण बोलत होतो की कुठल्या कुठल्या कारणांसाठी या शस्त्रक्रिया कराव्या लागते.
0: बरोबर, एक मी तुम्हाला सांगितलं की जो अडथळा आपल्या अन्ननलिकेच्या मार्गात असतो तसा श्वासनलिकेच्या मार्गात पण असतो. आजकाल काय झालं की आपण बघितलं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इंटेन्सिव्ह केअर म्हणजे नवजात अर्भकाची ज्याला निकू म्हणतात आणि थोड्या मोठ्या मुलांच्याला पिक्यू म्हणतात, या सगळ्या व्यवस्था आज अव्हेलेबल आहेत. वाहतुकीसाठी रस्ते फार चांगले आहेत तर त्यामुळे अनेक बिकट परिस्थितीमध्ये असलेले जे रुग्ण असतात किंवा मुलं असतात हे जे पहिले वाचू नाही शकायचे आज वाचून राहिले, तर त्याच्यामुळे वाचल्यानंतर याच्यामुळे होणाऱ्या देखील उद्भवणाऱ्या काही महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर हे अडथळे पुन्हा तयार होतात, तर त्यामुळे अनेक असे ज्या समस्या आहेत आपल्याला फार दीर्घकाळापर्यंत बघणं आवश्यक असतं. दुसरं असं असतं की आपल्या छातीमध्ये अनेक प्रकारचे गोळे म्हणजे ज्याला मास म्हणतो आपण की ट्युमर जे नॉन कॅन्सरस ट्युमर असतात जास्त करून, किंवा पाण्याने भरलेल्या पिशव्या ज्याला सिस्ट म्हणतो आपण वेगळ्या प्रकारच्या, ती हवेनी भरलेली असेल किंवा आपल्या स्पुटम ज्याला म्हणतो आपण किंवा श्वासनलिकेमधलं जे फ्लुइड जे आपण बाहेर काढतो ते, किंवा अन्न नलिकेमधलं लाळ ज्याला म्हणतो, अशा यांनी भरलेल्या ज्या सिस्ट असतात, किंवा अनेक प्रकारचे अन्न नलिका किंवा याच्यावर येणारे जे दबाव, आपल्या मणक्यांचे विकार असतात जे वेडेवाकडे असतात त्याच्यामुळे येणारा दबाव, किंवा फुफ्फुसामध्ये जास्ती हवा किंवा फुफ्फुसाच्या वरच्या कवचामध्ये पाणी किंवा हवा भरली असेल तर त्याच्यामुळे येणारे समस्या म्हणा, किंवा श्वास घेण्याचा आपला पडदा आहे त्याला डिफेक्ट असतात बाय बर्थ, छिद्र असतात त्याच्यामुळे आतमधली खालची पोटातली आतडी वरती येते ज्याला आपण हर्निया म्हणतो, तर अशा अनेक प्रकारच्या समस्या या बर्थ डिफेक्टवाल्या असतात. याच्या व्यतिरिक्त ऍक्सिडेंट्स इन्फेक्शन्स याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण अतिशय जास्त प्रमाणात असतात.
1: बिलकुल. एक आणखीन फोन येतोय. हॅलो,
2: एक प्रश्न विचारायचा आहे.
1: हा बोला, आपलं नाव कळेल का?
2: रवींद्र नाव आहे. डॉक्टर साहेब, हा प्रश्न सिनियर सिटीजनशी संबंधित आहे कारण माझ्या आईचं असं झालं होतं चिक्कू खाताना ते चिक्कूचं साल अन्ननलिकेने जरा श्वास नलिकेत जाऊन ते लंग्स मध्ये लॉज होऊन गेलं होतं, म्हणजे फसलं होतं. अशा परिस्थितीत काय काय करायला पाहिजे, कारण बरेचदा सिनियर सिटीजन्सना दात नसतात आणि अन्न व्यवस्थित चावले जात नाही, त्याच्यामुळे ते बरेचदा श्वास नलिकेत जाण्याची शक्यता असते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा थसका कशामुळे लागतो?
0: बरोबर, पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. सिनियर सिटीजन किती असला पण आपला मेंटल स्टेटस जर अलर्ट असेल, म्हणजे कुठले अशा औषधी घेण्याची गरज नाही पडत आहे किंवा कोणाला ब्रेन रिलेटेड स्ट्रोक म्हणा किंवा अशा काही व्याधी झालेल्या नसतील आणि बाकी अलर्टपणा असेल तर असं जायला नको. ओके, जर समजा काही कारणास्तव गेलं तर आपल्याला याच्यासाठी लवकरात लवकर तूर्तपणे जी प्रोसिजर असते त्याला म्हणतात एंडोस्कोपिक प्रोसिजर असते, आपल्या श्वास

0: करण्याची, त्याला म्हणतात ब्रॉन्कोस्कोपी. ही ब्रॉन्कोस्कोपी लवकरात लवकर करायला पाहिजे. जर आपल्याला असा डाऊट जरी असेल आणि त्याचे लक्षणं आपल्याला दिसत असतील, आपल्याला म्हणजे जे डॉक्टर तुमचे रेग्युलर बघणारे असतात त्यांना किंवा काही एक्सरे केल्यानंतर आपल्याला कळू शकतात. दुसरा प्रश्न आहे की ठसका कशामुळे लागतो. निसर्गाने आपल्याला अनेक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणजे बचावात्मक धोरणं दिले आपल्याला. त्यातला खोकला हा एक अतिशय महत्वाचा आहे. तर आतमध्ये आपल्या जेव्हा श्वासनलिकेमध्ये थोडा देखील कण देखील गेला तर आपलं शरीर किंवा आपली व्यवस्था त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. समजा हे नॅचरल देणं आपल्याला जर नसतं तर आपलं स्पुटम म्हणा किंवा ज्याला आपण छातीमधले सिक्रिशन्स म्हणतो किंवा बेडका म्हणतो हे बाहेर निघाले नसते आणि आपल्याला सतत न्यूमोनिया किंवा काही राहिला असता. एक अतिशय अद्ययावत म्हणता येईल अशी सिस्टम निसर्गाने आपल्याला आतमध्ये दिलेली आहे. तर त्याच्या हळूवार त्या ब्रशमुळे हे सगळे आतमधले आपले सिक्रिशन म्हणा किंवा काही कुठली गोष्ट आतमध्ये गेली असेल तर ठसका लागून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून ठसका लागला याच्याकडे फार काळजीपूर्वक बघितलं गेलं पाहिजे की आपण काही अडकलेलं वगैरे तर नाहीये किंवा अजून काही दुसरा त्रास तर नाहीये.
1: बिलकुल
2: जेवताना ठसका लागलो ना कधी घास आपण तोंडात भरतो ना
0: हो
2: तर त्या श्वासनलिकेत अडकल्यासारखा होऊन जाते. तर एकदम जीव गुदमरल्यासारखा म्हणजे मरतो की काय असं होऊन जाते.
0: बरोबर. त्याला अनेक दुसरी कारणं असतात हे आपण जे बघतो आहे श्वासनलिकेमध्ये अडकल्याचं मी तुम्हाला उत्तर देईन.
1: बिलकुल. लक्षपूर्वक जर आपण म्हटलं जातं की जेवताना बोलू नये किंवा जेवताना लक्ष देऊन जेवावं ते ह्याच्यासाठी असेल कदाचित. आणखीन एक फोन येतोय. हॅलो हॅलो मला वाटतं फोन आता नाही होतंय कनेक्ट. आपण पुढे जाऊयात की आपण हे बघितलं की काय काय कारणं असतात की आपल्याला शस्त्रक्रिया कराव्या लागतील. पण जेव्हा श्वासनलिकेबद्दल आपण बोलतो तर ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे की श्वासनलिकेत काही अडकणं किंवा त्याचा काही त्रास होणं. तर अशा कुठल्या पद्धतीचे पेशंट्स आपल्याकडे जनरली आपण पाहता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये की कुठल्या पद्धतीचे त्रास घेऊन पेशंट तुमच्याकडे येतात आणि ज्याचं तुम्हाला निदान करताना असं लक्षात येतं की शस्त्रक्रिया करावी लागेल ह्याबद्दल बोलूयात. पहिले एक फोन येतोय. हॅलो हॅलो हॅलो हा नमस्कार.
3: मी वाशिममधून बोलते भाग्यश्री काला.
1: बोला.
3: माझं वय आहे 25. माझा धूपमध्ये ना श्वास कोंडतो आणि मला ना सेरेफ्लो 250 हे इनहेलर पण आहे आणि मला उठता बसता येत नाही चालता येत नाही पण माझ्या झोपेमध्ये बऱ्याच वेळा असा श्वास कोंडतो.
0: आपली जी समस्या आहे ही शल्यक्रियेबद्दल नसावी. याला अस्थमा किंवा ॲलर्जी ज्याला म्हणतात तो प्रकार असेल. आज आपण प्रामुख्याने शल्यक्रिया या विषयावर बोलतो आहे लहान मुलांच्या.
1: बिलकुल. तर आपण तेच बोलत होतो की अशा कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स किंवा लक्षणं घेऊन तुमच्यापर्यंत आई वडील येतात. कारण लहान मुलं तर स्वतःहून येणार नाहीत, आई वडीलच त्यांना घेऊन येतील. तर असे कुठल्या प्रकारचे त्रास त्यांचे तुम्ही बघता की ज्याच्यावरनं तुम्हाला निदान करता येतं की आता शल्यक्रियेशिवाय गत्यंतर नाही. कारण शल्यक्रिया म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते.
0: एक सर्वप्रथम आपण ज्याला पालकांनी किंवा जे काळजी घेणारे असतात किंवा इतर रेफरिंग डॉक्टर असतात, आमची स्पेशालिटी ही सुपर स्पेशालिटी म्हणून आहे. तर या माध्यमामधनं आम्हाला एक जनरल हिस्ट्री आणि बेसिक ज्यांचं मूळ तपासण्या केलेले पेशंट आमच्याकडे येतात. बरेच वेळेला अनेक प्रकारचे शिबिरं, अनेक प्रकारच्या कार्यशाळा याच्यामुळे याचं सगळीकडे नॉलेज जे म्हणतो आपण ते पसरलेलं असतं. तर कॉमन माणसापासनं तर रेफरिंग डॉक्टर्स सगळ्या पालकांची जागरूकता वगैरे हा एक मोठा फार महत्वाचा याच्यातला आमच्यासाठी मार्गदर्शन करणारा बिंदू आहे. दुसरं म्हणजे जेव्हाही केव्हा आपण शल्यक्रिया करतो काही प्रगत तपासण्या करणं आवश्यक असतं. जास्त करणं जे आम्हाला छातीच्या ऑपरेशनसाठी लागतात ते एक तर आपला सर्वप्रथम एक्सरे म्हणतात ज्याला. आजकालच्या याच्यात अल्ट्रासाऊंड देखील अतिशय महत्वाचा आहे. काही काही पर्टिक्युलरली लंगच्या म्हणजे आपले फुफ्फुस आहेत त्याच्यावरचं जे कवच आहे त्याच्यामध्ये जेव्हा पाणी वगैरे जमा होतं ते बघण्यासाठी किंवा फुफ्फुसामधले आतमधली

0: खड्डा कसा आहे किंवा गाठ कशी आहे, त्याच्यात पाणी आहे की नाही, ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. श्वासाचा पडदा फिरतोय की नाही. त्याच्या पुढे जायचं झालं तर आपल्याला सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन म्हणतात, तेही पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर अशा या 3-4 महत्वाच्या रेडिओलॉजीच्या चाचण्या झाल्या. मग शल्यक्रिया किंवा चेस्ट फिजिशियन ज्याला म्हणता येईल, शल्यक्रिया तज्ज्ञ किंवा फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, पल्मोनॉलॉजिस्ट ज्याला म्हणतो आपण, यांच्याकडे एक विशेष दुर्बीण असते ज्याला म्हणतात ब्रॉन्कोस्कोप. तर त्या ब्रॉन्कोस्कोपनी देखील आपण तपासणी करून आतमध्ये डायरेक्ट बघतो किंवा आतमधलं पाणी तपासायला काढतो. असे वेगवेगळे प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन मॉडॅलिटीज आहेत.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्यांच्या नंतर एका पर्टिक्युलर तंत्रज्ञाचं हे काम नाही आहे, हे चमूचं काम आहे. इट्स अ टीम वर्क. तर याच्यामध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत, बालशल्यक्रिया आहे, अतिदक्षता विभागाचे अनेस्थेशियोलॉजिस्ट आहेत, उत्तम नर्सिंग फार महत्वाचं आहे, आणि सोबत काम करणारे निवासी डॉक्टर्स जे असतात, ह्या सगळ्यांचं किंवा आपल्या सोबत आमच्या कुठल्याही हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये काम करणारे जे लोक आहेत ह्या सगळ्यांनाच. फॉर उदाहरणार्थ जर चौकीदार हॉस्पिटलच्या समोर बसला असेल आणि उगाच हॉस्पिटलमध्ये आतमध्ये काही विशिष्ट रूल प्रमाणे आतमध्ये जर येऊ देणार असेल आणि जर काही गोष्ट आतमध्ये अडकली असेल तर या सगळ्यांना, म्हणजे जर या लोकांना जर अनुभव आला तर त्यांना कुठलं सिरियस आहे आणि कुठलं नाही हे सर्व कळतं. तर अशा वेगवेगळ्या लेवलकडनं तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यासाठी, म्हणून सेंटर फार महत्वाचं असतं. डेव्हलपमेंट करावी लागते या सगळ्या गोष्टींसाठी, एका माणसाचं काम नाही आहे.
1: बिलकुल. जेव्हा आपण बोलतो की लहान मुलांच्या शस्त्रक्रिया किंवा थोरॅकोस्कोपी होते किंवा शस्त्रक्रिया अन्ननलिकेची किंवा श्वासनलिकेची, तर मोठ्यांच्या ह्या शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया याच्यामध्ये काय फरक असू शकतो किंवा जास्त चॅलेंजिंग काय असू शकतं? पहिले एक फोन घेऊयात. हॅलो, कटलेला आहे फोन. आपण बोलूयात की लहान मुलांच्या जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा काय वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला अनुभवायला मिळतात?
0: छातीवरची कुठलीही शल्यक्रिया मोठ्या माणसांची असो किंवा लहान मुलांची असो अतिशय किचकट आणि काय म्हणता येईल ज्याला कॉम्प्लेक्स असते. लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. टर्मिनॉलॉजी म्हणजे थोरॅकोस्कोपी जरी शब्द कॉमन असतो किंवा काही आजाराचे नावं जरी सारखे असले तरी लहान मुलांमध्ये मुख्य अनेस्थेशिया म्हणजे बेहोश करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा आपल्याला आतमध्ये साईज जो वर्किंग स्पेस ज्याला म्हणतो आपण ती फार कमी असते. मुलांचा काय म्हणता येईल त्याला रिझर्व म्हणजे कुठल्या एखादी गोष्ट जर आउट ऑफ कंट्रोल जर जात असेल तर बॉडीनी निसर्गाने आपल्याला एक असा रिझर्व दिलेला असतो की जसं पाण्याचा साठा उन्हाळ्यात संपत असेल तर काही रिझर्व असेल तिथून तात्पुरती पाऊस येईपर्यंत आपण व्यवस्था करतो. तसे आपल्या शरीरामध्ये अनेक असे असतात. तर हा जो रिझर्व असतो आपला हा फार कमी असतो लहान मुलांमध्ये. तर त्यामुळे त्यांच्यावर होणारे परिणाम पण तितक्याच लवकर द्रुतगतीने होतात. हा एक मेजर फरक आहे लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये. आणि जे शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे अवजार आहेत त्याच्यामध्ये अत्यंत फरक आहे आणि त्यांची फिजिओलॉजी ज्याला म्हणतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण रिस्पॉन्स कसा करतो. जर पेन झालं तर मोठा माणूस सहन करेल किंवा सांगेल तुम्हाला, लहान मुलालाही सांगता नाही येणार.
1: बरोबर.
0: हे अनेक प्रकारचे तर हे असे मेजर डिफरन्सेस आहे. म्हणून ही स्पेशालिटी अगदी अत्यंत
1: जास्त आव्हानात्मक
0: असं
1: हे क्षेत्र आहे. अगदी शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे उरतात आहेत तेव्हा आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकू की काय काळजी घ्यायला पाहिजे आणि या म्हणजे काही त्रास होऊ नये म्हणूनच काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: आज आपण अगदी फार मोजक्या गोष्टींवरच बोललो आहोत. जरी या दुर्मिळ तुम्हाला वाटत असल्या तरी दुर्मिळ नाही आहेत. आपण या न होऊ देणे हे सगळ्यात चांगलं. त्यामुळे पालकांची जागरूकता आणि आपल्या डॉक्टरांनी जर काही निदान केलेलं असेल किंवा काही त्यांना त्याच्याबद्दल संशय असेल तर त्यांचं योग्य रीतीने तुम्ही फॉलोअप करणं आवश्यक आहे. आणि कुठली गोष्ट एक ऑपरेशन समजा एखाद्या समस्येसाठी झालेलं

0: आहे, हे ऑपरेशन झालं आता आणि आता पुढे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही असं डोक्यात ठेवू नये, कारण अनेक व्याधी नंतर पण तयार होतात. कारण शस्त्रक्रिया झालेलं लहान मुलाचं अवयव पुढे 70-80 वयापर्यंत वाढणार आहे, तेच तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात, तर ते बदल त्या वयानुसार दुसरे परिणाम देखील करू शकतात.
1: त्यामुळे डॉक्टरांना सतत भेटणं
0: रेग्युलर काही काळापर्यंत तरी फार जरुरीच असतं, गरजेचं. त्याच्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारचं जीवन देऊ शकतो.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण पाहत होतात, ऐकत होतात अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आज या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं रंजना बारापात्रे आणि मानसी रागीट यांचं, प्रस्तुती सहाय्य लाभलं सतीश रेवे यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. डॉक्टर राजेंद्र सावजी यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अखिल सचदेवा की आवाज़ में ये नगमा आपने सुना। श्रोताओं, इसी के साथ आज का मिश्र संगीत कार्यक्रम हम यहीं पर समाप्त करते हैं। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूर सर हे विविध भारती केंद्र हे 10:58 होत आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला सुरुवात केली आहे। कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करणं हे या निर्णयाचं उद्दिष्ट आहे। काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे। या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहे। उसाचा रास्त आणि किफायतशीर दर FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। देशभरातल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे 1,00,00,00 रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। रब्बी हंगामातल्या 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता येत्या 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं MSME, बिगर MSME आणि विमान कंपन्यांसाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला काल मान्यता दिली। या अंतर्गत MSME कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे। त्या काल कोलकाता इथं पत्रकार

0: परिषदेत बोलत होत्या. निवडणुकीत आपला पराभव झालेला नसून तर करवला गेला आहे असा आरोप त्यांनी केला. दरम्यान राजरहाट न्यू टाउन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपा सदस्यांची संख्या 207 झाली आहे. तामिळनाडूमध्ये तमिळ वेत्री कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलाय. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. एसटी महामंडळाकडून सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचं वितरण राज्यभर सुरू करण्यात आलं असून 3000 अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्डसाठी 199 रुपये तर जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी 149 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय. नागपूरच्या धामणगाव इथं 2 मे रोजी लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर ग्रामीण भागात शेतातील काडी कचरा उघड्यावर जाळण्यास बंदी घातली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वय हा आदेश जारी करण्यात आलाय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. 11 बज चुके हैं. सुनते हैं कार्यक्रम मधुमालती. श्रोताओ नमस्कार, आप सुन रहे हैं आपका पसंदीदा कार्यक्रम मधुमालती और मैं हूं आपकी दोस्त कीर्ति, जो आज आपको ले चलेंगी सपनों की दुनिया में. श्रोताओ, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कहा करते थे कि सपने वो नहीं होते जो हम सोते वक्त देखते हैं, सपने तो वो होते हैं जो हमें सोने ही नहीं देते. सपने कभी बंद आंखों में उतरते हैं तो कभी खुली आंखों से देखे जाते हैं. कभी ये हमें हंसाते हैं तो कभी इन्हें पूरा करने की जिद हमें संघर्ष करना सिखाती है. आज का हमारा पूरा ये कार्यक्रम इन्हीं सपनों के नाम है, उन सपनों के नाम जो दिल में पलते हैं, जो जिंदगी को दिशा देते हैं और कभी कभी टूट कर भी हमें मजबूत बना देते हैं. तो आइए शुरुआत करते हैं हमारे बचपन के सपनों से. बचपन, हाँ बचपन, जिसके सपने बहुत ही प्यारे होते थे. कोई डॉक्टर बनना चाहता था, कोई पायलट, कोई शिक्षक तो कोई फिल्म स्टार. तब सपनों की कोई सीमा नहीं होती थी, बस आसमान छोटा पड़ जाता था. श्रोताओ, बचपन का नाम लेते ही एक शेर याद आता है कि उड़ने दो परिंदों को अभी शोक हवाओं में, उड़ने दो परिंदों को अभी शोक हवाओं में, फिर लौट कर बचपन के जमाने नहीं आते. आइए सुनते हैं एक ऐसा गीत जो बचपन के सपनों की मासूमियत को बयां कर रहा है.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: दोस्तों, सपने बहुत अजीब होते हैं। आंखें बंद हो तो दिखाई देते हैं और आंखें खुली हो तो जीने की वजह बन जाते हैं। कुछ सपने पूरे हो जाते हैं तो कुछ अधूरे रह जाते हैं, और कुछ सपने ऐसे होते हैं जो उम्र भर हमारे दिल में किसी कोने में चुपचाप बसे रहते हैं। कभी ये हमें मुस्कुराना सिखाते हैं तो कभी टूटकर संभलना भी। लेकिन सच यही है कि जिस दिन इंसान सपने देखना छोड़ देता है, शायद उसी दिन वो जीना भी थोड़ा कम कर देता है। तो दोस्तों, अगर आपका कोई सपना अधूरा है तो उसे छोड़िए मत। हो सकता है मंजिल बस एक कोशिश दूर हो। और अगर कोई सपना टूट रख गया है तो उदास मत होइए, क्योंकि टूटे हुए सपनों की किरोचों से ही अक्सर नई उम्मीदें जन्म लेती है। अपने सपनों को जिंदा रखिए, क्योंकि शायद अगली सुबह आपके किसी सपने को हकीकत में बदलने वाली हो। इसी के साथ आपकी दोस्त कीर्ति को दीजिए इजाजत। नमस्कार, फिर मिलेंगे एक नए विषय, नई यादों और मधुर गीतों के साथ। श्रोताओं, मधुमालती कार्यक्रम अभी आप सुन रहे थे। एफएम बैंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर सह विविध भारती केंद्र है। 11:57 झालेली आहे, ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगानं विधानसभेच्या स्थापनेबाबत अधिसूचना जारी केली आहे। ही अधिसूचना पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे। मतदान प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचारादरम्यान कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्य शिक्षण मंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। काल झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून 2री, 3री आणि 4थी सोबतच 6वीचाही नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे। अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती। त्यावर केंद्र शासनानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे। पश्चिम विदर्भातील ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून पुढे येते आहे। शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधील यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे। परिसरातील 15-23 किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी इथे प्रवेशासाठी येत आहे। ही गर्दी लक्षात घेता शाळा प्रशासनानं प्रवेश परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं मिळवलेल्या विजयाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असून अमरावती शहरातही विजयाचा जल्लोष करण्यात आला। शहरातील लक्ष्मणस्फूर्ती इथं भाजप कार्यालयातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयाचा आनंद व्यक्त केला। नागपुरातील कळमना परिसरातील चिखली लेआउट इथं काल लागलेल्या आगीत 2 आरा मशीन जळून खाक झाल्या। मेसर्स कमला टिम्बर ट्रेडर्स आणि रामेश्वर टिम्बर ट्रेडर्सचं सुमारे 25 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यात

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जॉन फिल्म से आवाज लता मंगेशकर की, गीतकार जानिसार अख्तर और संगीतकार एन दत्ता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:05 मराठी बातम्या विविध भारती नागपूरवरून ऐकू शकाल. कृपया बातम्यांसाठी प्रतीक्षा करावी.
1: मोहरा फिल्म से पंकज उदास और साधना सरगम के युगल स्वरों में ये गीत अभी आप सुन रहे थे. कार्यक्रम तराने नए पुराने के शेष गीत आपको समाचारों के बाद सुनवाए जाएंगे. ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन.

0: त्यात एमआयडीसीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली. औद्योगिक वसाहतींमधील जो कर महापालिकेस मिळतो तो कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा पुरवेल त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवले जाईल असं सामंत म्हणाले. दुसऱ्या वेव्स डॉग बाजाराचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉग बाजार हे माहितीपट अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यावर केंद्र शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे. पश्चिम विदर्भातील ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून यामुळे आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे. शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधील यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी इथं प्रवेशासाठी येत आहेत. ही गर्दी लक्षात घेता शाळा प्रशासनाने प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे यांचं आज दुपारी अमरावतीतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मामरडे या कणखर नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व आणि महिलांना संघटित करण्यासाठी ओळखल्या जात होत्या. शेतकरी, महिला आणि प्रादेशिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता हिंदू स्मशानभूमी अमरावती इथं अंत्यसंस्कार करण्यात येईल. देशात बंधुभाव रुजवणे आणि त्यावर आणि संवैधानिक रिपब्लिकन विचार मजबूत करण्याचा संकल्प समता सैनिक दलाने घेतला आहे. यासाठी घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून प्रशिक्षित सैनिक घडवण्यात यावेत असं आवाहन समता सैनिक दलाने दीक्षाभूमीवरून केलं. समता सैनिक दलाच्या ध्वज दिनाच्या 89व्या वर्धापन दिनानिमित्त काल दीक्षाभूमी इथं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भदंत नागदीपंकर महास्थवीर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी वक्त्यांनी समता सैनिक दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. अकोला जिल्ह्यातील चांदणी गावात एका 60 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या चिमकुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीसाठी बाहेर जात असताना शेजारी राहणाऱ्या या वृद्धाने संधी साधत सलग 3 ते 4 दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे गप्प बसलेल्या चिमुकलीने अखेर धैर्य दाखवत आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसाठ्यामध्ये घट होत असून वाढत्या उष्णतेमुळे हा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात प्रमुख जलसाठा असलेल्या नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकडी हे 3 मोठे प्रकल्प असून 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प असे एकूण 51 प्रकल्प आहेत. ज्यात सरासरी 30.64% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याचा जूनपर्यंतचा पिण्याच्या पाण्याची टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. त्यापैकी 18 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 8 मे पासून पक्की अनुज्ञप्ती वाहनांची योग्यता, प्रमाणपत्रे, नवीन वाहन नोंदणी तसेच जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसंबंधी कामकाज सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या

वेळेत करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने कापणीनं आलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हवामान. आज गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात मागील दोन दिवसांपासून वादळी पर्जन्यमान असून काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं 21 मिलीमीटर तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथं 68.7 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया इथं वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल.

खात्याने वर्तवली आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सायंकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. औद्योगिक क्षेत्रातील करवसुली एमआयडीसीकडे देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

श्रोते हो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे थोर पुरुष, क्रांतिकारक, त्यांना आपण शत शत नमन करूया आणि ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण दररोज बघतो की काळ किती झपाट्याने वेगाने बदलतोय. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होताना आपल्याला दिसत असते, पण ह्या सगळ्यांमध्ये आपण आपली जुन्याची नवलाई, जुन्या गोष्टी विसरतोय, असं नाही वाटत का?

मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. आपल्या हातातून वाळू निसटून जावी तसा काळ वेळ हा बदलताना दिसतो. पूर्वी आपण संयुक्त कुटुंबात राहायचो, आजूबाजूला शेजारी राहायचे, ते असायचे. एका हाकेत शेजारी किंवा गावकरी मंडळी मदतीला धावून यायचे. पण आता सिमेंट काँक्रीटच्या सदनिका अर्थात फ्लॅट संस्कृतीमध्ये माणूस एकमेकांपासून दुरावलेला दिसतो. तुम्हाला काय वाटतं?

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माणसातला एकोपा, प्रेम, जिव्हाळा, नातीगोती, नातेवाईक हे कुठेतरी हरवत आहे. माणूसच माणसापासून, माणूस निसर्गापासून, प्राण्यांपासून दूर जातो आहे असं चित्र काहीसं दिसून येत आहे. इतकंच काय, आपल्या फ्लॅट समोर कोण शेजारी राहतो त्यांचे नाव देखील माहीत नसते, कारण दार घराचं सदैव बंद ही हल्लीची पिढी, नाही का?

पूर्वी घरी टीव्ही मोबाईल नसायचा. करमणुकीची साधने तर फारच अल्प प्रमाणात असायची. आता तर पेनड्राईव्ह, सीडीज, व्हीसीडीज, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, ॲपल मोबाईल, आयफोन, टॅब, विविध साधने घरात आली. आधी घरी टीव्ही नसल्यामुळे आपण मैदानी खेळ खेळायचो. कंचे, गल्ली क्रिकेट, लगोरी, विटीदांडू, नदीका पहाड, शिवणापाणी, लपंडाव, झोके घेणं, हे सगळं आता कालबाह्य झालं आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हाताने घालायचा पंखा सोडून, टेबल फॅन सोडून, एसीचा रिमोट हाती केव्हा आला ते कळलंच नाही.

मी नवीन काळाला वाईट म्हणत नाही आहे, पण आपली नवीन जगण्याची मूल्ये, पद्धती, रूढी, परंपरा, त्याची मुळं जुन्यातच खोलवर रुजलेली असतात. त्याची जोपासना करणं फार गरजेचं आहे. हल्ली माणुसकी जपणं फार महत्वाचं झालं आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: इथेच मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा संपन्न करीत आहोत.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आहे का? गुरुवार दिनांक 7 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रोटेब्लॅटेशन अँटोब्लॅजिस्ट. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: ये है आपका अपना विविध भारती यानी 100.6 FM।
1: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड नागपूर यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला। उद्योग संस्था परस्पर संवाद बळकट करणं तसंच शैक्षणिक सहभाग, संशोधन सहकार्य, इंटर्नशिप, प्रशिक्षण, कौशल्य विकास, तज्ञ व्याख्यानं आणि विद्यार्थी तसंच प्राध्यापकांसाठी संधी निर्माण करणं हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील श्री चक्रधर स्वामी अध्यासनाच्या वतीनं महाराष्ट्रीय असावे या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती

0: येथील महानुभाव साहित्याचे अभ्यासक प्राचार्य संदीप तडस यांनी व्याख्यान देताना महाराष्ट्रीय असावे या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सूत्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ स्पष्ट केला. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर यांच्यात शैक्षणिक संशोधन आणि क्षमता विकासासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प विद्यार्थी आणि प्राध्यापक विनिमय तसंच कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. एनएफएससीचे संचालक प्राचार्य डॉ ए आर सोनटक्के यांनी सांगितलं की या सहकार्यामुळे अग्निशमन अभियांत्रिकी आणि सुरक्षा क्षेत्रातील संशोधन आणि तांत्रिक क्षमतांना मोठी चालना मिळेल. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: एफएम बैंड 106.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. शाम के 7 बजे है. आइए अब सुनते हैं मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम जयमाला.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया संवाद योजनेचा साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. लोकांचं जगणं जे आहे ते निसर्गपूरक अधिकाधिक जर व्हायचं असेल तर त्याला एक ग्राम विकासातून जी काही निर्मिती होते त्याला मदत करणं हा एक भाग आहे. तर साध्या साध्या पिशव्या आहेत आपल्या, आता कॅरीबॅगच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या केल्या आणि तीसुद्धा खादी वस्त्राचं जर पिशव्या असतील. असंख्य खेड्यापाड्यातल्या लोकांना आपण अप्रत्यक्ष हातभार लावू शकतो. ह्याच विचाराला म्हणजे मधाच्या गोडीपर्यंत तुम्ही हा विषय सगळा आणलेला आहे. खादी मंडळ आता एक मधाचं गाव जसं एक निश्चित करतंय प्रत्येक जिल्ह्यातलं, तसं ही गोडी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतःचे स्वभाव वैशिष्ट्य घेऊन एक आहार संस्कृती घेऊन पुढं आलेला आहे. आणि खाद्य संस्कृतीतली जी काही अलीकडच्या काळातली बाजारपेठ आहे, म्हणजे एका बाजूला बंद वेस्टर्नातली कुठली ती तळलेली जी पदार्थ आहे जी की आरोग्याला कुणी त्याची शिफारस करत नाही पण त्याची उलाढाल काही हजारो कोटींपर्यंत आहे. तर त्या तुलनेत माझ्या कडधान्यातून बनवलेल्या बाजरीच्या त्या खारोड्या असतील किंवा काही पापड असतील किंवा काही असेल, तर असं एकत्रित स्वरूप जे आहे प्रत्येक जिल्ह्यात बाबा त्याचंही एक बाजारपेठ व्हावं. जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात की रस्त्याला हायवेला एखाद दुसरे स्टॉल देता येतील का, शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये काही स्टॉल देता येतील का, अशा पद्धतीची रचना ही कुठल्या जबाबदारीतून आपण बघत आहात आणि भविष्यात खरंच प्रत्येक बसस्थानकावर किंवा असं काही दिसू शकेल का, काय काय चित्र आहे?
2: नाही, नक्कीच दिसू शकेल. पण खादी मंडळ कसं आहे, खादी मंडळाचा आमचा जीव तो छोटा आहे, त्यामुळे खादी मंडळाला हे सगळं जमेल की नाही तर एवढं सगळं जमू शकणार नाही. पण आमचा प्रयत्न नक्की राहील, पुढच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा आम्ही वाढवणार आहोत. पण मुख्य तुम्ही म्हणालात जसं प्रचार करायचा असेल तर सरकारच्या सगळ्या विभागांची याच्यात आवश्यकता आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात उमेदच्या वतीने मोठ्या प्रमाणात मॉल पुढच्या काळात उभे राहणार आहेत, त्यामुळे उमेदसुद्धा करते, त्यामुळे सर्व विभाग आपापल्यापरीने करतील. फक्त या सगळ्यांचं नीट समन्वय होणं आणि एकाच दिशेला सगळ्यांनी जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री करतच आहेत.
1: सर, तुम्ही बोलताना खूप अजून एक वेगळा मुद्दा चांगला घेतला की लोकसहभाग जो आहे खरं म्हणजे कुठल्याही योजनांचा हा आत्मा आहे. कारण शासकीय योजनांची फसकत जी आहे की ती म्हणजे आहेरात दिल्यासारखे काही लाभार्थी घेतात आणि आहेरातल्या कुठल्या मिळालेल्या वस्तूची कपड्याची काही किंमत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पण त्यातच जर त्यांचा सहभाग असेल, काही लोकसहभाग जर असेल तर ती योजना चिरंतन टिकणारी ती ठरू शकते. म्हणून तुम्ही एक करिअर कट्टा किंवा प्राचार्यांचं किंवा प्राध्यापकांचं महाविद्यालयाचं एक नवीन विन विनू पाहताय, ती कसं स्वरूप आहे नेमकं?
2: आम्ही व्यापक जनप्रबोधन आम्ही हातात घेतलेलं आहे. केवळ खादी मंडळ स्वतःच्या माध्यमातून करू शकणार नाही, आमची तेवढी ताकदही नाही.

0: पण लोकसहभाग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही अनेक महाविद्यालयांशी संपर्क केलेला आहे. प्राचार्यांना मी पत्र लिहितोय की विद्यार्थ्यांकडून सुद्धा कसं या प्रमाणात खादी या विषयात कसं करता येईल. जसं अनेक ठिकाणी खादी विषयातले फॅशन शो हे सुरू झालेले आहेत, आम्ही कॉलेजला फक्त सुचवलेलं आहे. अनेक विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांशी सुद्धा आम्ही संपर्क करतोय. त्यात करिअर कट्ट्यासारखी संस्था आहे. ही करिअर कट्टा संस्था ही सगळ्या महाराष्ट्रात महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत, या प्राचार्यांमध्ये प्रामुख्याने काम करते. त्यांच्याबरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. अशा अनेक संस्था पुढच्या काळात आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्या सर्वांशी आम्ही अशा प्रकारे काही सामंजस्य करार करून हे जनप्रबोधन अधिकाधिक व्यापक प्रमाणात कसं करता येईल. जसं रत्नागिरीमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता की तिकडच्या एका बागायतदाराने, आंबा बागायतदारांनी बागायतदार आणि तिकडचे शेतकरी यांना एकत्र केलं होतं, तर त्यांच्या पुढे आम्ही खादी हा विषय मांडला, मधमाशा हा विषय मांडला. किंवा आपल्या महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठांशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे की कृषी विद्यापीठांना कसं जोडता येईल, कृषी महाविद्यालयांना कसं जोडता येईल, विशेषतः शेती आणि मधमाशी पालन हा विषय घेऊन आपल्याला, कारण प्रत्येक विभागातले प्रश्न वेगळे आहेत. आपल्याकडे काही भागात भरपूर पाऊस पडतो, काही भागात दुष्काळ भाग आहे, त्यामुळे असं विषमता त्या अर्थाने काही ठिकाणी आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, त्या त्या प्रश्नांचा विचार करून त्या त्या ठिकाणी कसं उपलब्ध करून देता येईल, कशा प्रमाणात आपल्याला काम करता येईल याचे आम्ही पडताळणी करतोय. एक कल्पना आशंकेने अशी आली की आमच्या काही ठिकाणी खादी मंडळाच्या स्वतःच्या जमिनी आहेत, MIDC ने आम्हाला काही विकसित करायला दिलेल्या आहेत. तर विशेषतः ग्रामोद्योगचा हा विषय आहे की आमच्या ज्या
1: वसाहती
0: त्या ग्रामोद्योग वसाहती पुढच्या काळात निर्माण होणं हे आमचा पुढचा संकल्प आहे की त्या त्या गावात उद्योग व्यवसाय करणार आहेत त्यांना एक स्वस्त दरात जमीन उपलब्ध होईल.
1: म्हणजे मिरचीच्या कांडपापासून हरदीच्या कांडपापासून ते अगदी सगळ्या प्रकारचं,
0: आपण इंग्रजीत ज्याला क्लस्टर म्हणतो, असं क्लस्टर तिथे उभं राहणं आणि एक सामायिक सुविधा केंद्र सुद्धा त्या भागात उभं राहण्याची कल्पना आहे. तर असे काही प्रस्ताव आमच्या समोर आहेत, जेवढं गती त्याला देणं शक्य आहे ती गती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
1: सर, महाराष्ट्रभर तुम्ही फिरतायत मधाच्या गावासाठी, महाराष्ट्राचं एक वेगळं निरीक्षण तुम्ही करत आहात. ह्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, म्हणजे आजच्या आपण 2026 कालखंडात बघतोय की त्याच्यातली सक्षम खेड्याला म्हणजे प्रवाहित करणारी नेमकी काही काही उदाहरणं कुठे भेटली का तुम्हाला?
0: आत्ता मला एकदम म्हणजे नावं सांगता येणार नाहीत, पण अनेक ठिकाणी असे कामं करणाऱ्या संस्था आणि कामं करणारे कार्यकर्ते आहेत, ज्याला आम्ही एकांडे शिलेदार असं म्हणू की जो स्वतः प्रयत्न करतोय आणि काम करतोय. जसं आपण गडचिरोलीत डॉक्टर बंग मोठं काम करतच आहेत, बाबा आमट्यांचा मोठा सगळा, असे अनेक छोटे छोटे प्रकल्प, ते मोठेच आहेत पण त्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प, स्वयंसेवी संस्था अशा काम करतात. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही करणारे आणि ज्याला इंग्रजीत डेडिकेटेड म्हणतो की त्याच विषयासाठी पूर्ण वाहून घेऊन काम करणारे अनेक जण आहेत, मधमाशी पालनात काम करणारे अनेक जण आहेत, तेव्हा त्यांचा आम्ही योग्य सत्कार आम्ही करतो.
1: तुम्ही नव्या पिढीशी संवाद साधत आहात,
0: नव्या पिढीशी सुद्धा
1: त्यांचा कल आहे का खादीकडे किंवा ग्रामोद्योगकडे बघण्याचा? कुठल्या व्यापकतेने बघतात, त्यांना कळतंय का ते सांगितल्यावर? त्यांना लक्षात येतं,
0: सांगितल्यावर कळतंय नक्की. त्यांना विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली तर त्यांना नक्की कळतात. आज आम्हाला आणि त्याच्यात विशेषतः महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मी आज आम्ही मधाचे गाव ही संकल्पना घेऊन सगळीकडे जातोय आणि स्वतः 10 गावात मी आत्ता प्रवास केलेला, आमचे अधिकारी सुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत. तर त्या गावात आम्हाला असं चित्र दिसतंय की पुरुषांपेक्षा जास्त उत्साहात महिला काम करतात. म्हणजे या सगळ्या ठिकाणी 50% जास्त महिला आहेत ज्या मधमाशी पालन व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने आहेत आणि महिला या मुळातच जास्त कष्ट करणाऱ्या प्रामाणिक अशा असतात, त्यामुळे आम्हाला ह्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या काळात दिसतील. आत्ता आम्ही बार्टीबरोबर आणखीन एक कार्यक्रम आम्ही या काळात करतोय. बार्टीबरोबर सामंजस्य करार केलंय आणि मागास वर्ग किंवा दलित वर्गातल्या सर्व युवकांना एक उद्योजकता विकास प्रशिक्षण आम्ही देतोय. यात साबण बनवणं आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, फिनेल बनवणं आहे, शिवणकाम आहे, किंवा छोटे छोटे आपण कृत्रिम दागिने तयार करणं, अशा प्रकारचे व्यवसाय लोकांनी सुरू केलेले आहेत. आणि आत्ताचं गोरेगावचं एक उदाहरण आहे, मुंबईतल्या गोरेगावचं, की आदिवासी पाड्यावर आम्ही हा कार्यक्रम केला प्रशिक्षणाचा आणि आज ज्या घरात झाडलोट करण्याचं काम करणारी महिला आहे पण तिने प्रशिक्षण घेतलं, अशा दिवसाला 300-300 किलो साबण आज ती महिला विकायला लागलेली आहे. तेव्हा अशी एक पथदर्शी उदाहरणं अशा छोट्या छोट्या उपक्रमातनं आमचं मंडळ करत आहे. अशा यशो

0: आता एकत्र करून आपण काही प्रमाणात त्याचं साहित्य पुढच्या काळात निर्माण निश्चित करू, ज्या योगे प्रचार होईल याचा।
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना। हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये। नमस्कार।
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत। याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर।
3: संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात।

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गॉड फिल्म से योहानी, जुबिन नौटियाल और सूर्य रघुनाथन की आवाजें हैं. रश्मि विराग का लिखा गीत, तनिष्क बागची का संगीत. फिल्म का नाम थैंक गॉड.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. लोकांचं जगणं जे आहे ते निसर्गपूरक अधिकाधिक जर व्हायचं असेल तर त्याला एक ग्राम विकासातून जी काही निर्मिती होते त्याला मदत करणं हा एक भाग आहे. तर साध्या साध्या पिशव्या आहेत आपल्या, आता कॅरीबॅगच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या केल्या आणि ती सुद्धा खादी वस्त्राचं जर पिशव्या असतील, असंख्य खेड्यापाड्यातल्या लोकांना आपण अप्रत्यक्ष हातभार लावू शकतो. ह्याच विचाराला म्हणजे मधाच्या गोडीपर्यंत तुम्ही हा विषय सगळा आणलेला आहे. खादी मंडळ आता एक मधाचं गाव जसं एक निश्चित करतंय प्रत्येक जिल्ह्यातलं, तसं ही गोडी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतःचे स्वभाव वैशिष्ट्य घेऊन एक आहार संस्कृती घेऊन पुढं आलेला आहे. आणि खाद्य संस्कृतीतली जी काही अलीकडच्या काळातली बाजारपेठ आहे, म्हणजे एका बाजूला बंद वेष्टनातली कुठली ती तळलेली जी पदार्थ आहे जी की आरोग्याला कुणी त्याची शिफारस करत नाही पण त्याची उलाढाल काही हजारो कोटींपर्यंत आहे, तर त्या तुलनेत माझ्या कडधान्यातून बनवलेल्या बाजरीच्या त्या खारोड्या असतील किंवा काही पापड असतील किंवा काही असेल, तर असं एकत्रित स्वरूप जे आहे प्रत्येक जिल्ह्यात बाबा त्याचंही एक बाजारपेठ व्हावं. जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात की रस्त्याला हायवेला एखाद दुसरे स्टॉल देता येतील का, शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये काही स्टॉल देता येतील का, अशा पद्धतीची रचना ही कुठल्या जबाबदारीतून आपण बघत आहात आणि भविष्यात खरंच प्रत्येक बसस्थानकावर किंवा असं काही दिसू शकेल का, काय काय चित्र आहे?
2: नाही, नक्कीच दिसू शकेल. पण खादी मंडळ कसं आहे, खादी मंडळाचा आमचा जीव तो छोटा आहे, त्यामुळे खादी मंडळाला हे सगळं जमेल की नाही तर एवढं सगळं जमू शकणार नाही. पण आमचा प्रयत्न नक्की राहील, पुढच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा आम्ही वाढवणार आहोत. पण मुख्य तुम्ही म्हणालात जसं प्रचार करायचा असेल तर सरकारच्या सगळ्या विभागांची याच्यात आवश्यकता आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात उमेदच्या वतीने मोठ्या प्रमाणात मॉल पुढच्या काळात उभे राहणार आहेत, त्यावेळी उमेदसुद्धा करते, त्यामुळे सर्व विभाग आपापल्यापर्यंत करतील. फक्त या सगळ्यांचं नीट समन्वय होणं आणि एकाच दिशेला सगळ्यांनी जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री करतच आहेत.
1: सर, तुम्ही बोलताना खूप अजून एक वेगळा मुद्दा चांगला घेतला की लोकसहभाग जो आहे खरं म्हणजे कुठल्याही योजनांचा हा आत्मा आहे. कारण शासकीय योजनांची फसकत जी आहे की ती म्हणजे आहेरात दिल्यासारखे काही लाभार्थी घेतात आणि आहेरातल्या कुठल्या मिळालेल्या वस्तूची कपड्याची काही किंमत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पण त्यातच जर त्यांचा सहभाग असेल, काही लोकसहभाग जर असेल तर ती योजना चिरंतन टिकणारी ती ठरू शकते. म्हणून तुम्ही एक करिअर कट्टा किंवा प्राचार्यांचं किंवा प्राध्यापकांचं महाविद्यालयाचं एक नवीन विन विनू पाहताय, ती कसं स्वरूप आहे नेमकं?
2: आम्ही व्यापक जनप्रबोधन आम्ही हातात घेतलेलं आहे. केवळ खादी मंडळ स्वतःच्या माध्यमात करू शकणार नाही, आमची तेवढी ताकदही नाही. पण लोकसहभाग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही अनेक महाविद्यालयांशी संपर्क केलेला आहे. प्राचार्यांना मी पत्र लिहितो आहे की विद्यार्थ्यांकडून सुद्धा कसं या प्रमाणात खादी या विषयात कसं करता येईल. जसं अनेक ठिकाणी खादी विषयातले फॅशन शो हे सुरू झालेले आहेत, आम्ही कॉलेजला फक्त सुचवलेलं आहे. अनेक विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांशी सुद्धा आम्ही संपर्क करतो आहे. त्यात करिअर कट्ट्यासारखी संस्था आहे. ही करिअर कट्टा संस्था ही सगळ्या महाराष्ट्रात महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत, या प्राचार्यांमध्ये प्रामुख्याने काम करते, त्यांच्याबरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. अशा अनेक संस्था पुढच्या काळात आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्या सर्वांशी आम्ही अशा प्रकारे काही सामंजस्य करार करून हे जनप्रबोधन अधिकाधिक व्यापक प्रमाणात कसं करता येईल. जसं रत्नागिरीतमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता की तिकडच्या एका आंबा बागायतदारांनी बागायतदार आणि तिकडचे शेतकरी यांना एकत्र केलं होतं, तर त्यांच्या पुढे आम्ही खादी हा विषय मांडला, मधमाशा विषय मांडला. किंवा आपल्या महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठ आहेत, ह्या कृषी विद्यापीठांशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे की कृषी विद्यापीठांना कसं जोडता येईल, कृषी महाविद्यालयांना कसं जोडता येईल, विशेषतः शेती आणि मधमाशी पालन हा विषय घेऊन आपल्याला, कारण प्रत्येक विभागातले प्रश्न वेगळे आहेत. आपल्याकडे काही भागात भरपूर पाऊस पडतो, काही भागात दुष्काळ भाग आहे, त्यामुळे असं विषमता त्या अर्थाने

0: काही ठिकाणी आहे, त्यामुळे त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत. त्या त्या प्रश्नांचा विचार करून त्या त्या ठिकाणी कसं उपलब्ध करून देता येईल, कशा प्रमाणात आपल्याला काम करता येईल याचे आम्ही पडताळणी करतोय. एक कल्पना आशंकेने अशी आली की आमच्या काही ठिकाणी खादी मंडळाच्या स्वतःच्या जमिनी आहेत, MIDC ने आम्हाला काही विकसित करायला दिलेल्या आहेत. तर विशेषतः ग्रामोद्योगचा विषय आहे की आमच्या ज्या
1: वसाहती
0: त्या ग्रामोद्योग वसाहती पुढच्या काळात निर्माण होणं हे आमचा पुढचा संकल्प आहे की त्या त्या गावात उद्योग व्यवसाय करणार आहेत त्यांना एक स्वस्त दरात जमीन उपलब्ध होईल.
1: म्हणजे मिरचीच्या कांडपापासून हळदीच्या कांडपापासून ते अगदी सगळ्या प्रकारचं त्या बरोबर
0: आपण इंग्रजीत ज्याला क्लस्टर म्हणतो असं क्लस्टर तिथे उभं राहणं आणि एक सामायिक सुविधा केंद्र सुद्धा त्या भागात उभं राहण्याची कल्पना आहे. तेव्हा असे काही प्रस्ताव आमच्या समोर आहेत, जेवढं गती त्याला देणं शक्य आहे ती गती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
1: सर, महाराष्ट्रभर तुम्ही फिरतायत मधाच्या गावासाठी, महाराष्ट्राचं एक वेगळं निरीक्षण तुम्ही करत आहात. ह्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे आजच्या आपण 2026 कालखंडात बघतोय की त्याच्यातली सक्षम खेड्याला म्हणजे प्रवाहित करणारी नेमकी काही काही उदाहरणं कुठं भेटली का तुम्हाला?
0: आत्ता मला एकदम म्हणजे नावं सांगता येणार नाहीत, पण अनेक ठिकाणी असे कामं करणाऱ्या संस्था आणि कामं करणारे कार्यकर्ते आहेत ज्याला आम्ही एकांडे शिलेदार असं म्हणू की जो स्वतः प्रयत्न करतोय आणि काम करतोय. जसं आपण गडचिरोलीत डॉक्टर बंग मोठं काम करतच आहेत, बाबा आमट्यांचा मोठा सगळा, असे अनेक छोटे छोटे प्रकल्प, ते मोठेच आहेत पण त्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प, स्वयंसेवी संस्था अशा काम करतात. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही करणारे आणि ज्याला इंग्रजीत डेडिकेटेड म्हणतो की त्याच विषयासाठी पूर्ण वाहून घेऊन काम करणारे अनेक जण आहेत. मधमाशी पालनात काम करणारे अनेक जण आहेत, तेव्हा त्यांचा आम्ही योग्य सत्कार आम्ही करतो.
1: तुम्ही नव्या पिढीशी संवाद साधत आहात,
0: नव्या पिढीशी सुद्धा
1: त्यांचा कल आहे का खादीकडे किंवा ग्रामोद्योगकडे बघण्याचा? कुठल्या व्यापकतेने बघतात, त्यांना कळतंय का ते सांगितल्यावर? त्यांना लक्षात येतं,
0: सांगितल्यावर कळतंय नक्की. त्यांना विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली तर त्यांना नक्की कळतात. आज आम्हाला आणि त्याच्यात विशेषतः महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मी आज आम्ही मधाचे गाव ही संकल्पना घेऊन सगळीकडे जातोय आणि स्वतः 10 गावात मी आत्ता प्रवास केलेला, आमचे अधिकारीसुद्धा माझ्यावर आलेले आहेत. तर त्या गावात आम्हाला असं चित्र दिसतंय की पुरुषांपेक्षा जास्त उत्साहात महिला काम करतात. म्हणजे या सगळ्या ठिकाणी 50% जास्त महिला आहेत ज्या मधमाशी पालन व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने आहेत आणि महिला या मुळातच जास्त कष्ट करणाऱ्या प्रामाणिक अशा असतात. त्यामुळे आम्हाला ह्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या काळात दिसतील. आता आम्ही बार्टीबरोबर आणखी एक कार्यक्रम आम्ही या काळात करतोय. बार्टीबरोबर सामंजस्य करार केलाय आणि मागास वर्ग किंवा दलित वर्गातल्या सर्व युवकांना एक उद्योजकता विकास प्रशिक्षण आम्ही देतोय. यात साबण बनवणं आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, फिनेल बनवणं आहे, शिवणकाम आहे किंवा छोटे छोटे आपण कृत्रिम दागिने तयार करणं, अशा प्रकारचे व्यवसाय लोकांनी सुरू केलेले आहेत. आणि आत्ताचं गोरेगावचं एक उदाहरण आहे, मुंबईतल्या गोरेगावचं, की आदिवासी पाड्यावर आम्ही हा कार्यक्रम केला प्रशिक्षणाचा आणि आज ज्या घरात झाडलोट करण्याचं काम करणारी महिला आहे पण तिने प्रशिक्षण घेतलं, अशा दिवसाला 300-300 किलो साबण आज ती महिला विकायला लागलेली आहे. तेव्हा अशी एक पथदर्शी उदाहरणं अशा छोट्या छोट्या उपक्रमातनं आमचं मंडळ करत आहे. अशा यशोगाथा एकत्र करून आपण काही प्रमाणात त्याचं साहित्य पुढच्या काळात निर्माण निश्चित करू, ज्यायोगे प्रचार होईल याचा.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: आताच आपण प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा ऐकलात.

एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे. गुरुवार दिनांक 7 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रोटाब्लॅटेशन एन्जिओप्लास्टी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

0: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 31 जुलैपर्यंत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीनं मनपा निधीत भरल्यास करदात्यांना 49% सवलत मिळणार आहे. तर मालमत्ता कर विभागाच्या वसुली केंद्रावर जाऊन आगाऊ कर भरणाऱ्यांसाठी 10% सवलत दिली जाणार आहे. ही सवलत शासन कर वगळून लागू राहणार आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक सुरक्षित, सक्षम आणि कौशल्यधारित बनविण्याच्या दृष्टीनं नागपूर इथं अत्याधुनिक बाष्पके अर्थात बॉयलर प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज दिली. बाष्पके विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या माध्यमातून विदर्भासह राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रस्तावित अत्याधुनिक बाष्पके प्रशिक्षण केंद्र हे विदर्भासह राज्यातील औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार असल्याचं मत व्यक्त केलं. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील मोर्शी रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 11 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आयटीआय उत्तीर्ण आणि अन्य पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी दिली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपल्या अद्ययावत बायोडाटा, मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतीसोबत आणणे अनिवार्य आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्ज सोबत सुरू असून किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 12 षटकात 2 गडी बाद 135 इतक्या धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भातील वाशिम इथं सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तसंच अकोला 42.1 अंश सेल्सिअस तर अमरावती 41.2, चंद्रपूर 40.4 आणि नागपूर 39.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गले से लगा लिया, कहने लगे बरखुरदार अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो, मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली.
2: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन साथी.

0: आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: रात के 11:05 हो चुके हैं. आइए सुन

लता मंगेशकर और मुकेश इनकी युगल आवाजों में जुआरी इस फिल्म का गीत अभी आपने सुना। गीत था आनंद बख्शी इनका और संगीत था कल्याण जी आनंद जी इनका। इस गीत के साथ ही श्रोताओं आज का बेला के फूल ये कार्यक्रम यहीं पे संपन्न होता है। FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 39.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं, जे सरासरीपेक्षा 2.8 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं, तर किमान तापमान 24.2 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, जे सरासरीपेक्षा 2.9 डिग्री सेल्सिअस इतकं होतं। अंदाज असा आहे आभाळ काहीसं आभ्राच्छादित राहून येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 25.5 डिग्री सेल्सिअस इतकं राहील। हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात। FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 आणि 2 सेकंद झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55। तोपर्यंत शुभरात्री। जय हिंद।